ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे जीवनाच्या प्रवासामध्ये जात असताना यशाचे अनेक टप्पे पार केलेले असतात, आयुष्यामध्ये चढउतारही पाहिलेला असतो आणि त्यामुळे निश्चितच ते यशस्वी होत असतात। त्यांच्या या यशाचा प्रवास आपण जाणून घेत असतो जेणेकरून आपल्यालाही मोटिवेशन मिळावं आणि पुढे प्रवास करत असताना ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याकडे अगोदरच त्याचं ज्ञान असावं। अशा पद्धतीनं आपण तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये सर्व तेरणाचे जे ॲल्युमिनी आहेत त्यांचं आपण जाणून घेत असतो, त्यांच्या यशाचा प्रवास जाणून घेत असतो। आज अशाच पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे ऋषिकेश केंद्रे यांना। ते 2016 पासआउट आहेत मेकॅनिकल या ब्रँचमधून आणि सध्या ते डसॉल्ट सिस्टीम पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारचं करिअर त्यांनी घडवलेलं आहे, तेव्हा आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या यशाचा हा प्रवास। मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो ऋषिकेश, आपल्याला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या परिसरामध्ये येऊन काय वाटतं, कसं वाटतं ते सांगा।
2: सर्वप्रथम धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल, कारण हे आत्ता मी जेव्हा हा परिसर बघतो खूप बदल झाला आहे आणि हा बदल चांगला आहे, यामुळे निश्चितच कॉलेजला आणि एकंदरीत विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल असं माझं मत आहे।
1: अच्छा, 2016 आणि 2022 सहा वर्षात फरक पडला असं दिसतोय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किमान।
2: हो नक्कीच,
1: बरोबर। आणि आता दुसरा विषय याच्यामध्ये असा येतो की 2016 आत्ताच्या ह्या 6 वर्षानंतर, तर 2016 अगोदरचं जे इंजिनिअरिंग कॉलेजचं तुमचं अकॅडमिक्स होतं, त्या काळातलं जे काही इथलं शिक्षणाचं वातावरण होतं, त्या आपण स्मृतींना काही उजाळा मिळाला का।
2: हो नक्कीच, 2000 कारण जेव्हाही कॉलेज इवन कॉलेज समोरून जाताना नॉस्टॅल्जिक झाल्यासारखंच होतं, कॉलेजमध्ये आल्यानंतर एक वेगळी फिलिंग राहते। आता ते 6 वर्ष झाल्यानंतर कॉलेज सुटलंय तर ते एक कॉलेजमध्ये आल्याची फिलिंग कधी वेगळीच राहते आणि आय ऑलवेज लाईक इन द कॉलेज।
1: काय जुन्या मित्रांची वगैरे आठवण, त्यावेळेस केलेलं मौज मजा असं सगळं?
2: खूप, प्रत्येक ठिकाणी म्हणजे कॉलेजमध्ये, इथं लास्ट इयरला आम्ही या बिल्डिंगमध्ये होतो आपण जिथे बसलो होतो, फर्स्ट इयरला तिकडं फर्स्ट इयरची सेपरेट बिल्डिंग होती, तिकडे वेगळीच धमाल होती, तिथे लायब्ररीमध्ये लायब्ररीचा एरियामध्ये थोडासा धिंगाणा खूप चालायचा, शांततेची गरज होती पण तिथे धिंगाणा खूप चालायचा, खूप खूप अशा गोष्टी आहेत ज्या आठवतात।
1: सुरुवातीला तर आता ह्या सगळ्या गोष्टी आठवलेल्या असणार आहेत, पण आता जे ऐकणारे विद्यार्थी आहेत त्यांना हे पण ऋषिकेश तुमच्याकडून ऐकायचं आहे की 4 वर्षाच्या कालावधीमध्ये, तुमच्या एज्युकेशनच्या कालावधीमध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातलं तुमचं शिक्षण कसं राहिलं, अकॅडमिक्स कसं राहिलं?
2: ॲक्च्युली माझं आता 2012 मी फर्स्ट म्हणजे ॲडमिशन घेतलं, 2012 म्हणजे इंजिनिअरिंग करायचं माहिती होतं फक्त, पण इंजिनिअरिंग काय असतं हे कॉलेजमध्ये आल्यानंतरच कळतं। म्हणजे एवढी म्हणजे माझ्या घरात कोणी एवढं असं जास्त शिकलेलं नव्हतं, त्यामुळं माहिती होती की आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे, ऐकून होतो की इंजिनिअरिंग चांगलं असतं, इंजिनिअरिंगने आयुष्य सुधारतं, पण ते इंजिनिअरिंग ॲक्च्युअलमध्ये काय असतं हे एक कॉलेजमध्ये आल्यानंतर नाही, एक 5-6 महिने इथं घालवल्यानंतर नाही समजून येतं की बाबा हळूहळू ही अशी गोष्ट आहे।
1: अच्छा, आणि आपल्याला जे काय ग्रो करायचं आहे त्याच्या स्टडीचा पण फॉर्मॅट बदलतो।
2: हो बरोबर, कारण आपण 12वीपर्यंत एक विद्यार्थ्याचा एक वेगळा माइंडसेट असतो आणि माझं असं होतं की आम्ही जे माझं जे 12वीपर्यंत स्कूलिंग झालं ते आमचं कॉलेज जे होतं ते हायस्कूलला जोडूनच होतं, ज्युनियर कॉलेज जे म्हणजे ते शाळेचा वेगळा अनुभव नव्हता, तो शाळेपेक्षा वेगळा अनुभव नव्हता,
1: वेगळा अनुभव नव्हता कॉलेजचा,
2: पण इथे डायरेक्ट नंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर एक पूर्णपणे एक फेज चेंज झाल्यासारखा अनुभव, म्हणजे आयुष्यामध्ये एक नवीन फेज चालू झाल्यासारखा.
1: चार वर्षाच्या कालावधीमध्ये आता मेकॅनिकलला तर प्रवेश घेतलेला होता, त्यामुळे मेकॅनिकलच्याच माध्यमातून तुम्हाला पुढचं करिअर घडवायचं होतं, तर त्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला लेक्चरचा सपोर्ट असेल किंवा तुमच्या स्वतःचा स्टडीचा भाग असेल, तो कसा राहिला?
2: नक्कीच, कारण अकॅडमिकली आता सुरुवात जेव्हा झाली तेव्हा एक 12वीपर्यंत बेसिक असतो आपला तयार, पण त्यानंतर नी इम्प्लिमेंटेशन साईड ज्या गोष्टी जे की ज्याच्यासाठी इंजिनिअरिंग जाण गरजेचं असतं ॲप्लिकेशन लेवलला, त्या गोष्टी आपल्याला कॉलेजमध्ये आल्यानंतर हळूहळू शिकायला म्हणजे समजायला सुरुवात होते, आणि त्या दृष्टीनं आपण तसा विचार करायला लागतो. तर त्या गोष्टी फर्स्ट इयरला थोडीशी जाणीव यायला लागते हळूहळू, जसे आपण कॉलेजमध्ये ग्रो होत जातो त्यानुसार आपलं एक विचारसरणी पण बदलत जाते हळूहळू. आम्ही फर्स्ट इयरपर्यंत तेवढं कॅज्युअल घेतो माणूस, पण सेकंड इयर थर्ड इयर ह्या गोष्टी थोड्या थोड्या मॅच्युरिटी जशी जशी येत जाते त्यानुसार मग आम्ही त्यानुसार विचार करायला लागतो. आणि ठीक आहे, फर्स्ट इयर सेकंड इयरपर्यंत आपण तेवढा विचारही नाही करत आणि एक कॉलेज लाईफ जगण्याचा पण आनंद घेतो आपण, पण थर्ड इयर येईल किंवा लास्ट इयर येईपर्यंत आपल्याला एक वेगळं भान पण निर्माण होते की बाबा आपल्याला कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर या वेगळ्या कॉर्पोरेट जगामध्ये किंवा एका लाईफ जॉबच्या जगामध्ये किंवा बिझनेस करायचा, ह्या गोष्टींचा पण आपण हळूहळू विचार करायला लागतो. तोच विचार नॉर्मली होता, माझं बिझनेसचं काही नव्हतं, मला जॉब करायचा होता सुरुवाती, कारण बिझनेस करण्यासाठी थोडा अनुभव पण गरजेचा आहे, भविष्यात काय होईल ते माहित नाही.
1: अच्छा अच्छा,
2: पण एक बेसिक
1: इंजिनिअरिंग करत असताना एक कंपनीमध्ये जॉब करणं असा एक
2: करणं.
1: अच्छा, म्हणजे ज्यावेळेस मेकॅनिकलचं हे चार वर्षाचं पूर्ण तुमचं शिक्षण होतं, त्यासोबत फक्त जे अकॅडमिक्समधलं जे पाठ्य म्हणजे काय बुक्समधलं नॉलेज आहे तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं का, इतर पण काही समजा ॲक्टिव्हिटीज असतील, इतर काही समजा नॉलेज गेन करण्याचा भाग असेल तर तोही करत होता?
2: इंजिनिअरिंगमध्ये असताना थोडंफार म्हणजे मी सेकंड इयर थर्ड इयरपर्यंत नाही, पण जेव्हा मी लास्ट इयरला होतो नक्कीच मेकॅनिकलशी रिलेटेड काही सॉफ्टवेअर आहेत जे डिझाईनमध्ये वापरले जातात मेकॅनिकल डिझाईनमध्ये, जसं की ऑटोकॅड आहे, कटिया आहे, हे मला हेल्प करतात, हे नक्कीच हेल्प करतात. जर आता ज्या डोमेनमध्ये इवन मेकॅनिकलमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये फ्युचर जॉब करता येतो, जसं की एक डिझाईन ही एक फील्ड झाली, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये क्वालिटी चेकमध्ये तुम्हाला ज्या फेजमध्ये किंवा ज्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे त्या दृष्टिकोनातून मग तुम्हाला ते संलग्न कोर्सेस अवेलेबल असणार आहे. आता तर बरेच गोष्टी ऑनलाईन अवेलेबल असल्यामुळे ते इझिली ॲक्सेसिबल आहेत मुलांना, फिंगर टिप्सवरती अवेलेबल आहेत.
1: तेरणा कॉलेजमधले जे लेक्चर्स आहेत ते आणि तुमचं मग नातं कसं राहिलं एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून?
2: ॲक्च्युली मी म्हणजे भाग्यवान आहे की प्रत्येक म्हणजे ज्या पण वर्षी होतो मी मला सगळ्या शिक्षकांबरोबर चांगलं रिलेशन राहिलं, त्यामुळे मला म्हणजे एखाद्या वेळेस मला जर काही एखादी अडचण आली तर मी माझं तरी मी घाबरत नव्हतो. कसं, कारण विद्यार्थ्यांना कसं होतं की कसं जायचं शिक्षकांना अप्रोच कसं करायचं, ह्या गोष्टी मला वाटतं की विद्यार्थ्यांनी थोडासा न्यूनगंड थोडासा बाजूला ठेवावा आणि आपल्यात काही कमी आहे तर त्या गोष्टी अप्रोच करून सॉल्व करून घ्याव्या, त्या कारण त्या तुमच्या फायद्याच्या आहेत. तर ह्या मी सतत मी शिक्षकांना वर्गातही क्लास चालू असतानाही विचारायचो त्यांना प्रश्न माझे, आणि त्यामुळे त्यांच्या मी लक्षातही राहायचो.
1: वा बर, आता एक असा विषय आहे की तो म्हणजे जसं आता इंजिनिअरिंगला स्कूलिंग इथंच झालेलं होतं भोसले हायस्कूलला असं म्हटलं, मग असा काही विषय होता का की घरचे काय करतात नेमकं मग वडील वगैरे, आणि त्यांनी काय असं सांगितलं होतं का तुम्हाला की हे स्वप्न पूर्ण करायचं किंवा अशाच पद्धतीनं काहीतरी व्हायला हवं, असं काही झाली होती का चर्चा?
2: माझे वडील सर्व्हिसला होते, PNC मध्ये होते, आई माझी गृहिणीच आहे. असं माझ्या आईची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, पण मी त्यांची ती अकॅडमिकली एक्सलन्स तेवढी मे बी माझे प्रयत्न कमी पडले आणि तेवढा मी स्कोर करू नाही शकलो, त्यामुळं पण माझ्या मनात होतं की मी इंजिनिअरिंग म्हणजे माझी इच्छा होती की मी इंजिनिअरिंग करावं, पण त्यांचं पण एक स्वप्न मी पूर्ण करावाची इच्छा होती, पण ते नाही झालं. पण जे मी करतोय त्याच्याने त्यांना आता आनंद भेटतोय, त्याच्यात माझा आनंद, आय थिंक मी ते मग एक स्वप्न तरी त्यांना मी आनंद देऊ शकतोय माझ्या जे काही मी आता करतोय त्याच्या.
1: फॅमिलीने सपोर्ट केला?
2: हो नक्कीच, कधीही त्यांनी मला असं रोखलं नाही कोणती गोष्ट करण्यापासून. मला हे करायचंय, मी एक किस्सा सांगतो तुम्हाला, मी एक वर्ष इंजिनिअरिंग नंतर नी गेट करायचा प्रयत्न गेटची एक्झाम द्यायचं माझं ठरलं होतं. मी त्यांना सांगितलं मी एक वर्ष काही करणार नाही, त्यांनी काहीच म्हणले नाहीत. माझ्या वडिलांनी मला फुल सपोर्ट केला. इवन मी तिथे सक्सेस नाही झालो, सक्सेसफुल नाही झालो, पण त्यानंतर त्यांनी मला असं कधी जाणून नाही दिलं की बाबा तू असं असं म्हणला होता, एक वर्ष घालवलास. पण ते स्वतःला मला जाणीव होती की बाबा मी एक वर्ष घालवलंय, पण आता मी काही नाही करू शकलो. ठीक आहे, मी आता इथून पुढे अजून जबाबदारीनं वागेल आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
1: अच्छा, मग ज्यावेळेस 2016 हे इंजिनिअरिंगचं पासआउट झालं, त्याच्यानंतर मग कंपनीमध्ये तर जॉब करायचं अगोदरपासून ध्येय होतं, मग ते कसं गाठलं आणि 2016 आज 2022 काय काय चेंज झाले जॉबच्या दृष्टिकोनातून?
2: ॲक्च्युली मी 2016 पासआउट झाल्यानंतर एक वर्ष तर मी माझं हे गेलं, फेल गेलं म्हणण्यासारखं झालं. त्यामध्ये मी नॉलेज भरपूर गेन केलं, कारण गेटचा अभ्यास करताना तुम्हाला खूप मोठा पूर्ण इंजिनिअरिंगचा 2-3 अभ्यास एका वर्षात करावा लागतो. त्यामुळं जे थोडाफार जे आपल्या गोष्टी चुकून राहतात आपल्याकडनं इंजिनिअरिंगमध्ये, किंवा आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, त्या गोष्टींना बारीकीनं लक्ष द्यावं लागतं. त्या गोष्टी मी लक्षात त्यावेळी त्या एका वर्षामध्ये त्याचा अभ्यास झाला, त्याचा फायदा झाला माझं बेसिक पूर्णपणे म्हणजे पक्क करण्यासाठी. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यानंतर मी ॲक्च्युली मी ते असताना कोर्स केला होता, एक जे डिझाईनशी रिलेटेड जे मी तुम्हाला म्हणलं ते कोर्सेस केलेले, पण तो कोर्स इथे उस्मानाबाद सारख्या शहरामध्ये तेवढा खोलपर्यंत जेवढा वास्ट जे सॉफ्टवेअर आहे तेवढा ते अवेलेबल नव्हतं. मग पुण्याला जाऊन मला तो कोर्स पूर्णपणे करावा लागला, जेणेकरून मग मला ते तिथून मला मदत झाली की कंपनीमध्ये मग जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो त्यांनी मला त्या गोष्टींवर माझा अकॅडमिक प्लस हा कोर्स या दोन्हीचं नॉलेज हे बघितल्यानंतर मी कंपनीत माझं सिलेक्शन झालं.
1: अच्छा, म्हणजे 2017
2: 2017च्या डिसेंबरमध्येच आय गेस माझं 1.5 वर्ष, कारण तो कोर्स करण्याचा कालावधी 6 होता, पण 6 आतच माझं प्लेसमेंट झालं होतं, 5 महिन्यातच.
1: मुळात आता आपण काय पाहतो की उस्मानाबादच्या भागातून किंवा ग्रामीण भागातून गेलेल्या मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो, तिथं आपण इंटरव्ह्यूला कसं समोर जायचं किंवा काय करायचं असं बऱ्याचशा गोष्टी येतात. आज हे ते त्या गोष्टी थोड्यावर दिसून येतात, तर त्याला कसं ओव्हरकम करायचं?
2: नाही नक्कीच, कारण तो माझा तो अनुभव मीही म्हणजे त्यातून मीही गेलेलो आहे. मी सुरुवात ॲक्च्युली लास्ट इयरला जेव्हा मी होतो त्यावेळेसपासून मी आपल्या कॉलेजमध्ये ना तेव्हा एक TCS कंपनीचे येतात ते, तर त्यांच्या त्या क्लासेसला मी अटेंड केलं. त्यामध्ये थोडंफार इंग्लिश बोलण्याची आणि कम्युनिकेशन स्किल्सची माझी इम्प्रूव्हमेंट झाली. त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या ज्या की तुम्हाला हेल्पफुल होतील, तर त्यानुसार मी प्रयत्न करत होतो. मी झोपेत पण इंग्लिश बोलायचा प्रयत्न करायचो, मी रात्री स्वतःशी एक डायलॉग क्रिएट करायचो, एखादा सीन क्रिएट करायचो, आणि मग त्यानुसार मी माझाही आणि समोरच्याचंही भाषण म्हणजे संभाषण एकत्र करायचो, आणि तिथे मला कोणी जज करणार नव्हतं जर मी चुकलो. त्यामुळं जे न्यूनगंड ह्याच्यामुळे तयार होतं की समोरचा आपल्याला जज करेल. पण जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलताय तेव्हा तुम्हाला जज करणारं कोणी नसतं. स्वतःशी बोला किंवा आरशात बघून बोला, जर तुम्हाला समोर प्रतिकृतीच पाहिजे तर आरशात बोला. त्यामुळे काय होतं की हळूहळू तुमची जी भीती आहे ती कमी होत गेली. माझंही ते झालं, हळूहळू ती भीती कमी होत गेली. इंग्लिश तर अजूनही तेवढे परफेक्ट नाही,
1: पण
2: जे कामासाठी गरजेचे आहे मी काम पूर्ण करू शकतो एवढं मला जमतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणं. जेवढे तुम्हाला इंग्लिश गरजेचे आहे त्यापेक्षा तुमचं अकॅडमिक सी कंपनीलाही तुम्हाला सगळेच असं नसतात की कस्टमर फेसिंग असतात. तुम्हाला प्रत्येकालाच कम्युनिकेशन स्किल एकदम स्ट्रॉंग पाहिजे किंवा लँग्वेज एवढी स्ट्रॉंग पाहिजे असं गरजेचं नसतं. आता काही रोल्स असे असतात की कस्टमर फेसिंग असतात,
1: बरोबर,
2: आणि काही रोल नसतात. तर मग कोणत्या रोलमध्ये तुम्ही जाणार आहेत त्यानुसार मग तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे की तुमचे कम्युनिकेशन की तुमची लँग्वेज बिल्ड करायची. लँग्वेज मला तरी आतापर्यंत लँग्वेजमुळे कधीही प्रॉब्लेम आला नाही.
1: अच्छा, मग आता 2017 जी कंपनी जॉईन केली तीच आता आहे का त्याच्यामध्ये पण चेंजेस?
2: नाही, ॲक्च्युली मी 2017 HCL टेक्नॉलॉजीज म्हणून कंपनी जॉईन केलेली. त्यानंतर मी एक वर्षानंतरच चेंज केलेलं. मला काही इश्यूजमुळे मी दुसरी कंपनी जॉईन केली. त्यानंतर मी कॅपजेमिनी म्हणून एक फ्रेंच कंपनी आहे तिथे मी 3 होतो. आणि आत्ता मी रिसेंटली डसो सिस्टममध्ये आहे. एक वर्ष कार्यरत, आताच 1 नोव्हेंबरलाच माझं 1 वर्ष पूर्ण झालं या कंपनीमध्ये.
1: बरोबर, मग आता ह्या कंपनीमधला जॉब कसा आहे मग नेमका? सॅटिस्फाईड आहे की अजून याच्या पुढे पण?
2: मी आता सध्या माझी R&D प्रोफाईल आहे, मी सध्या तरी खुश आहे या कंपनीमध्ये. फ्युचर म्हणजे माझ्या ज्या म्हणजे ज्या गोष्टीमध्ये मला काम करायचं होतं, इवन मी पहिल्या माझ्या 2 कंपन्यांमध्येही या ज्या टेक्नॉलॉजीवरती काम करत होतो ती टेक्नॉलॉजी मुळातच ज्या आत्ता ज्या कंपनी मी आत्ता काम करतो त्या कंपनीचीच आहे.
1: अरे वा, हा,
2: हा. तर त्यामुळं तो माझा एक गोल होताच की मला ह्या कंपनीमध्ये जॉईन करायचं आहे सरते शेवटी, तो मला एक प्रकारे पूर्ण झाल्यासारखा वाटतो सध्याला.
1: अच्छा, मग आता बऱ्याच इंजिनियर किंवा जे आता अशा कंपनीमध्ये जॉब करतात प्रत्येकाची इच्छा असते कधी ना कधीतरी एकदा म्हणजे आपण आउट ऑफ कंट्री जाऊन यावं, काहीतरी तिकडे जाऊन काम करून यावं, असं काही स्वप्न आहे किंवा ते पण काही असं पूर्ण करण्याचा विषय आहे?
2: सध्या तरी माझा असा विचार नाही आहे. होता तो विचार प्रत्येकाचा असतो, IT मध्ये काम करणाऱ्यांचा तर नक्कीच असतो. त्यामागे काही फायनान्शियल रिझन्स असतात, कारण बाहेर गेल्यानंतर परदेशी गेल्यानंतर जे तुमचं इन्युमरेशन आहे ते वाढतं, त्यामुळं नक्कीच त्याचा फायदा होतो. भविष्यात असा विचार आहे माझा नक्कीच कुठे जायचा माझा, पण बघूया पुढे काय होतं.
1: अच्छा अच्छा,
2: आता सध्या तरी काय विषय असा विचार नाहीये.
1: तर आता एकूण हे ऐकणारे जे सर्व विद्यार्थी मित्र आहेत, खास करून आता आपण बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पाहतो की तिथल्या तिथल्या भागातले मुलं ॲडमिशन घेताना दिसून येतात. अगोदरचा काळ वेगळा होता, पण आता आपण पाहतो बहुतांशी मुलं उस्मान जिल्ह्याशी निगडीत आहेत आणि ते इथलेच विद्यार्थी जे आहेत ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहेत आणि घेतलेले पण आहेत. त्या सर्वांना जर येणारे आहेत त्यांच्या 2-3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये जर त्यांना अजून काही गेन नॉलेज करायचं असेल तर आजच्या जमान्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीनं स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे असं वाटतं?
2: माझा असं विचार आहे की इंजिनिअरिंग असं फील्ड आहे की तिथं तुमचं बेसिक मुळात तुमचं फाउंडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनिथिंग. तुमचं जर फाउंडेशन जर मजबूत असेल तर वरती तुम्ही काही करू शकता. तर तुमचं फाउंडेशन एकदम बिल्ड करा, त्याच्याने काय होतो त्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो, आणि जेव्हा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो तेव्हा तुम्ही काहीही अचीव करू शकता. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही ज्या पण गोष्टींना नजरअंदाज करून चालतो त्या गोष्टी करू नका, थोडाफार एन्जॉय करा, सगळ्या गोष्टी करा, पण त्यानुसार जे आपले इंजिनिअरिंगचं कोर नॉलेज आहे ते तुम्हाला कधीही हेल्प करतं. कारण सरतेशेवटी जे फाउंडेशन आहे तुमचं ते तुम्हाला मदत करतं, तर फॉर्म्युलेज काही चेंज होणार नाहीत, पण वरती त्याचं ॲप्लिकेशन ह्या गोष्टीत करायचं की त्या गोष्टीत करायचं ते वेगळा भाग झाला. ते कंपनीत गेल्यानंतर किंवा तुम्ही बिझनेस करता त्यावेळी तुम्ही ठरवता, पण मुळात तुम्हाला त्या गोष्टी आधी माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या कोर नॉलेजवरती भर द्या आणि या कम्युनिकेशन स्किल आणि लँग्वेज थोडंफार त्याचं मदत नक्कीच होते.
1: मित्रांनो, आपण बोलत आहोत, संवाद साधत आहोत ते ऋषिकेश केंद्रे यांच्याशी. 2016 साली मेकॅनिकल ब्रँचमधून पासआउट झालेले आहेत, सध्या डसॉल्ट सिस्टीम यामध्ये पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत. ऋषिकेश, असा विषय आहे की पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट झालं, ठीक आहे, घरच्यांनी पण सपोर्ट केला, सगळं झालं, एवढं सगळं सुरळीत झालं की कधी कधी अडचणी पण आल्या?
2: थोडासा ब्राईट स्टुडंट म्हणजे मी म्हणणार नाही स्वतःला, पण थोडं माझं अकॅडमिक चांगलं होतं त्यातल्या त्यात, तर मग घरच्यांकडून पण ते कंटिन्युअसची अपेक्षा असते. तर सेकंड इयर फर्स्ट इयर माझं खूप चांगलं गेलं, चांगले मार्क्स आले, घरचे खुश झाले. थर्ड इयरमध्ये मी थोडासा जास्त तेवढा लक्ष दिलं नाही अकॅडमिकवरती, जास्त जरा बाकी गोंधळ करणे, मित्रांबरोबर मस्ती करणे या गोष्टींमध्ये थोडं लक्ष दिल्यामुळं थोडंसं माझं थर्ड इयरच्या फर्स्ट सेममध्ये मार्क्स कमी आले, त्यामुळे घरचे खूप नाराज झाले होते. पण मग मी त्यानंतर सेकंड सेमिस्टरमध्ये कव्हर केलं, बाकीच्या गोष्टीही केल्या, पण यांनाही थोडंसं महत्त्व दिलं आणि मग थोडंफार
1: ना. पण अशा अडचणी आल्यानंतर, डिप्रेशन आल्यानंतर, चला सगळं सोडून आपण आता कुठं जंगलात जाऊन बसूयात असं कधी
2: नाही, तसा विचार मी करत नाही ॲक्च्युली. मी माझं एक गोल होतं, मी त्या अचीव करण्यासाठी मी प्रेरणात नव्हतो. मी घरातला मोठा आहे, मला एक माझ्या लहान भावंडांसाठी एक आदर्श ठेवायचा होता, जबाबदारी. हा, तर त्या गोष्टीमुळे मी माझा असं वेगळे विचार मी कधीच मनात आणले नाही.
1: अच्छा, बर, मग आता अशा डिप्रेशनच्या कालावधीमध्ये किंवा असं कधी चित्रपट पाहणं किंवा गाणे ऐकणे असा विषय?
2: हां, मी गाणे चित्रपट म्हणजे चित्रपट बघतो, गाणेही ऐकायला मला जुने गाणे ऍक्च्युअली 90s गाणे माझे आवडीचे
1: आहेत.
2: कधी कधी जॅझ म्युझिक वगैरे ते पण मी ऐकायला आवडतं.
1: अच्छा,
2: ते कसं सुदिंग राहतं आणि तुमचं कंट्रोल माइंड शांत करायला मदत करतं जॅझ म्युझिक माझ्यासाठी तरी.
1: अच्छा अच्छा, मग या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर कुठलं 90s गाणं असं डोक्यात आलं होतं पहिल्यांदा?
2: पप्पा कहते है बड़ा नाम करेगा.
1: अच्छा अच्छा, तर नॉर्मली कसं आहे की एकतर बहुतांशी मी जेवढे ॲल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले त्याच्यामध्ये एकतर पापा कहते बड़ा नाम करेगा तर असं गाणं येतं, नाहीतर मग 3 Idiots एक गाणं येतं, असं एक नेहमी ते गाण्याचा जो असतो.
2: मला ॲक्च्युली मी काही मूवीजमध्ये आजकाल चांगले गाणे येत आहेत एखादा दुसरं, मला आत्ताचे गाणे तेवढे आवडतच नाही.
1: 90s फक्त विषय.
2: हां, कारण लिरिक्स म्हणा किंवा जे ओरिजिनॅलिटी त्या गोष्टी होत्या, आजकाल ते सगळं रिमेक आणि आंटीन हे ते सगळं चाललंय आणि ते रॅप म्युझिक मला तेवढं नाही आवडत
1: नाही. अच्छा, तर निश्चित मी ऋषिकेश केंद्रे तुमच्या सर्व पुढच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि लवकरच तुम्ही तुमचा बिझनेस पण स्टार्ट करावं जे तुमच्या डोक्यामध्ये कुठे तर आहे थोडंसं, प्लस तुम्हाला बाहेर देशामध्ये पण जाऊन यायचं आहे तर त्याचा पण एक विचार करून त्या पद्धतीनं करावं आणि तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही आणखीन यश संपादन करावं असं रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा देतो.
2: खूप खूप धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

बाय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
1: मंडळी नमस्कार। मंडळाच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, शेती आणि शेतकरी यांची खरी दिवाळी असते ती शेती शिवारात। आपल्या धनधान्याची रास हीच आपल्या बळीराजाची खरी दिवाळी असते। या दिवाळी सणात खरंच आपल्या बळीराजाच्या शिवारात आपली लक्ष्मी अवतरावी आणि त्याची सर्व दुःख आणि दारिद्र्य तिनं दूर करावं, आपला बळीराजा सुखी करावा। खरं तर ही प्रार्थना बळीराजाच्या वतीनं आपण सर्वांनीच करणं योग्य ठरणार आहे। कारण तो केवळ लक्ष्मीसाठीच कष्ट करतो असे नाही, तर तो कष्ट करतो आपल्या भाकरीसाठी, आपल्या सर्वांना पोटभर अन्न मिळावं म्हणून। म्हणूनच लक्ष्मी माता त्याच्या घरात आणि शेतात खरंच वास करते। दीपावलीच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि महत्त्वाच्या विषयावरील माहिती आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत। मंडळी, आपण बघतो आहोत बऱ्याच ठिकाणी रब्बी हंगामाची पेरणी वगैरे झालेली आहे। याच अनुषंगानं एक महत्त्वाच्या तेलबिया पिकाविषयी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण माहिती करून घेणार आहोत, जे पीक खरंच आपल्या शेतकरी बांधवांना समृद्धी देऊ शकते। याच्यामध्ये आपण बघणार आहोत सूर्यफूल लागवडीचं जे सुधारित आणि शाश्वत तंत्रज्ञान आहे त्याच्या संदर्भामध्ये। मंडळी, सूर्यफूल हे कमी कालावधीत आणि तिन्ही हंगामात येणारं एक महत्त्वपूर्ण तेलबिया पीक आहे। सूर्यफुलाच्या बियांमध्ये 40 ते 45% तेलाचे प्रमाण आहे। सूर्यफूल तेलामध्ये 69% लिनोलेइक आम्ल असून ते रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी करून उत्तम रक्ताभिसरण करण्यास मदत करत असते। हवामानाच्या संदर्भात मंडळी माहिती करून घेणार आहोत। मुळात थंड हवामानातील हे पीक असून बियाण्याची चांगल्या उगवणीसाठी 8 ते 10 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते। पिकाची वाढ बियाण्यातील तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी रात्रीचे तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस तर दिवसाचे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस असणं खूप गरजेचं आहे। पूर्व मशागतीच्या संदर्भात मंडळी माहिती करून घेऊयात। खरीप हंगामासाठी जमिनीची चांगली मशागत केलेली असल्यास रब्बी हंगामामध्ये एखादी नांगरट करून कुळवाच्या 2 पाळ्या देऊन आपण या पिकाची लागवड करू शकतो। पेरणीची वेळ हा पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे निश्चित करावी, कारण सूर्यफुलाला पाण्याचा ताण सहन होत नाही। पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था पावसात सापडणार नाही असे नियोजन शेतकरी बांधवांनी करणं खूप महत्त्वाचं आहे। रब्बी हंगामामध्ये सूर्यफूल लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण असलेली जमीन निवडणं गरजेचं आहे। रब्बीसाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात लागवड पूर्ण करणं गरजेचं आहे। आजच्या वेळेनुसार पेरणीच्या काळामध्ये थोडासा बदल देखील होऊ शकतो। 30 सेंटीमीटरपेक्षा कमी खोली असलेल्या पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये। जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असल्यास चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो। बीजप्रक्रियेच्या संदर्भात मंडळी बघूयात। मररोग, मुळकूज या रोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी थायरम अथवा कार्बेंडेझियम 2 ते 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बियाण्यास त्याची बीज प्रक्रिया करावी। केवडा रोगाच्या प्रतिबंधासाठी मॅटॅक्झिल 35 SD 6 ग्रॅम तर मावा आणि इतर रसशोषक किडींना प्रतिबंध करण्यासाठी एमिडा क्लोरोपीड 70 WA 5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करून घेणं गरजेचं, म्हणजेच त्यांच्यामुळे पसरणाऱ्या विषाणूजन्य रोगांना प्रतिबंध होऊ शकतो। त्यानंतर हवेतील मुक्त नत्राच्या स्थिरीकरणासाठी ॲझोटोबॅक्टर 25 ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू अर्थात PSB 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळणं खूप गरजेचं आहे। पेरणी बघूयात। जिरायती पेरणी दोन चाड्यांच्या पाभरीने केल्यास बी आणि खत एकाच वेळी पेरता येऊ शकतं. बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकन पद्धतीने केल्यास अधिकचा फायदा होऊ शकतो. बियाणे 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरू नये. विरळणी आणि आंतर मशागतीच्या संदर्भात मंडळी बघूयात. संकरित सूर्यफूल पिकाची हेक्टरी रोपांची संख्या ही जवळपास 55,000 जास्त ठेवणं महत्त्वाचं आहे. तिफरीने पेरणी करतेवेळी रोपांची संख्या ही कमी अधिक होत असते. अधिक झालेली संख्या कमी करण्यासाठी विरळणी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. विरळणीचा परिणाम खताच्या मात्रेवढाच दिसून येतो, म्हणून पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करून एके ठिकाणी फक्त एकच जोमदार रोप ठेवणं गरजेचं आहे. पहिली खुरपणी केल्यानंतर पहिल्या 15 दिवसात आटोपून घ्यावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर 20 दिवसांनी तर दुसरी कोळपणी 40 दिवसांनी करावी. लोह मॅंगनीज आणि मॉलिब्लेडनम कमतरता असलेल्या जमिनीत ही सूक्ष्म अन्नद्रव्ये शिफारशीप्रमाणे द्यावीत. फुले उमलण्याच्या वेळी बोरॉक्स 0.2% म्हणजेच 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास दाणे भरण्याचे आणि त्यातील तेलाचे प्रमाण वाढते. झिंक सल्फेट 1% म्हणजेच 10 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. सिंचन व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. सूर्यफूल हे पाण्यासाठी अतिसंवेदनशील असं पीक आहे. एकूण पाणी वापराच्या 20% पाणी वाढीसाठी, 55% पाणी फुलोरा अवस्थेत तर उरलेले 25% पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत वापरलं जातं. पिकास रोपावस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या 4 संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणं गरजेचं आहे. फुलकळीत दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात, उत्पादनात त्याच्यामुळे घट येऊ शकते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आपल्याकडं एक पाळी देणे इतकं पाणी असेल तर पीक फुलोऱ्यात असताना म्हणजे पेरणीनंतर 55 ते 65 दिवसांनी पिकास पाणी देणं गरजेचं आहे. आपल्याकडे 2 पाळ्या इतकं पाणी असेल तर फुलकळी अवस्था म्हणजे पेरणीनंतर 30 ते 35 दिवस आणि पीक फुलोऱ्यावर असताना म्हणजे पेरणीनंतर 55 ते 65 दिवसांनी पिकास पाणी देणं गरजेचं आहे. आपल्याकडे 3 पाळ्या देणे इतकं पाणी असेल तर फुलकळी, पीक फुलोऱ्यावर असताना आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण या पिकास पाणी देऊ शकतो. मंडळी, पीक फुलोरा अवस्थेत असताना तुषार सिंचन वापरू नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण कमी पडल्यास दाणे पोकळे राहतात, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. तण नियंत्रणाच्या संदर्भात माहिती करून घेऊयात मंडळी. सूर्यफुलास फुटवे किंवा फांद्या फुटत नसल्याने तणे मोठ्या प्रमाणात वाढतात. तण नियंत्रणासाठी 15 दिवसाच्या अंतरानं 2 कोळपणी आणि 1 खुरपणी करून घेणं गरजेचं आहे. रासायनिक तणनाशकाचा वापर करणार असाल तर पेरणीनंतर आणि उगवणपूर्ण वापरायचे तणनाशक पेंडॉमेलेथिन 30% EC 25 ते 30 mL/10 L पाणी याप्रमाणे पेरणीनंतर, परंतु पीक उगवण्याच्या पूर्वी त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर गरजेनुसार 25 ते 30 दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करून पीक तणविरहित आपण ठेवू शकतो. सूर्यफुलात बी भरण्याच्या प्रमाण वाढवण्यासाठी पीक फुलोऱ्यात असताना सकाळी 8 ते 11 दरम्यान 1 दिवसाआड फुलावरून हात आपण फिरवणं गरजेचं आहे. हस्तपरागीकरण शक्य नसल्यास फुले उमलण्याच्या वेळी बोरॅक्स 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फक्त फुलांवर फवारणी आपण करू शकतो. आणि याच्यानंतर मंडळी आणखी एक महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये मधमाशांच्या पेट्या हेक्टरी 5 या प्रमाणात जर आपण ठेवल्या तर याचा खूप चांगला फायदा आपल्याला या सूर्यफूल लागवडीमध्ये होऊ शकतो. या ज्या पेट्या आहेत त्या आपल्या भागामध्ये उपलब्ध असू शकतात आणि यामुळे मधुमक्षिका पालन करणाऱ्यासुद्धा खूप चांगला फायदा होऊ शकतो. याच्यासाठी शेतकरी बांधवांनी ह्या ज्या मधपेट्या आहेत तर त्या आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं झालेलं आहे. मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर आपण सूर्यफूल पिकाची लागवड करणार असाल तर सुधारित जे वाण आहेत ते वाण आपण वापरणं गरजेचं आहे. सरळ वाणामध्ये मॉडर्न SS 2038 ज्याला भाणू या नावानं आपण ओळखतो, LS 8, LS 11 आणि संकरित वाणामध्ये KBSH 44, LSHS 35, LSFH 171 या वाणांची आपण निवड करू शकतो आणि चांगलं उत्पादन घेऊ शकतो. तर मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात आपण इथंच थांबतोय. तर मंडळी, चालू हंगामामध्ये जर आपण सूर्यफूल पिकाची योग्य व्यवस्थापन करून जर लागवड केली आणि पाण्याचं योग्य नियोजन केलं तर निश्चितपणे या चालू हंगामामध्ये आपणास चांगला फायदा होऊ शकतो.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक यादगार चित्रपट पाहिलेले आहेत. याच मालिकेत 1984 साली प्रदर्शित झालेला चित्रपट होता अमिताभ बच्चन अभिनीत शराबी. त्या काळामध्ये लोकप्रियतेचे सर्वच आकडे शराबीनं मोडीत काढले. दिग्दर्शक प्रकाश मेहरा आणि अमिताभ बच्चन यांच्यामधील हा 6वा सुपरहिट चित्रपट होता. अमिताभ बच्चन यांची कमालीची लोकप्रियता आणि

शराबी या चित्रपटाची पडद्यावरील मांडणी आणि दिग्दर्शन यामुळे 1984 साली हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला आणि तो आजही लोकांच्या स्मरणामध्ये आहे. तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत शराबी या 1984 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

श्रोतेहो, शराबी या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता आपण बघणार आहोत. अमरनाथ हे प्रसिद्ध व्यापारी आहेत. त्यांना एक विकी नावाचा मुलगा आहे, ज्या मुलासाठी त्यांनी कधीच वेळ दिलेला नसतो. त्यामुळे विकी स्वतःला नशेच्या कैफात बुडवून घेतो आणि याच कालावधीमध्ये तो मीना नावाच्या मुलीच्या प्रेमात देखील पडतो आणि शेवटी तो आपल्या सर्व वाईट व्यसनांपासून दूर जातो आणि आपल्या वडिलांना देखील मदत करतो. त्याचबरोबर समाजातील ज्या चांगल्या प्रवृत्ती आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात तो मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करतो. कथेचा सारांश थोडासा असा असला तरी त्या काळातील प्रकाश मेहरा यांचं दिग्दर्शन असेल, पटकथेची मांडणी असेल, या माध्यमातून शराबीनं सर्वांचीच मनं जिंकली. आणि आपण कथेचा आणि पटकथेचा जर विचार केला त्यापेक्षाही अमिताभ बच्चन यांचं स्टारडम जे होतं त्याच्यामुळं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखीनच कमालीचा लोकप्रिय झाला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोतेहू शराबी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले अमिताभ बच्चन, जयाप्रदा, ओम प्रकाश, प्राण, भारतभूषण, चंद्रशेखर, आशालता, सत्येंद्र कपूर, सुरेश ओबेराय, दीपक पाराशर आणि मुकरी. आता या चित्रपटाच्या ज्या पटकथा असतील त्याच्या संदर्भात आपण बोललेलो आहोत, परंतु या चित्रपटातील डायलॉग देखील कमालीचे लोकप्रिय झाले. त्याच्यामध्ये मुछे हो तो नथुलाल जैसी, याचबरोबर इतर डायलॉग देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्या फिल्मी करिअरचा जो ग्राफ होता तो आणखी आपल्याला वृद्धिंगत झालेला दिसून आला. त्याचबरोबर या चित्रपटाच्या माध्यमातून जयाप्रदा हिने देखील हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं स्थान बळकट केलं. फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सत्येंद्र पाल यांना सर्वश्रेष्ठ फिल्म पुरस्कार, प्रकाश मेहरा यांना सर्वोत्तम दिग्दर्शक, अमिताभ बच्चन यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार, हे सर्व पुरस्कार यांना नॉमिनेट करण्यात आले. परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून तसेच सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीच्या पुरस्कारानं जयाप्रदा हिलाही नामांकित करण्यात आलं होतं. एकंदरीतच पाहता 1984 काळ असेल आणि त्या काळातील जी परिस्थिती असेल त्या सर्व परिस्थितीच्या माध्यमातून शराबीचं जे यश आहे ते खरंच प्रेक्षकांना भावलेलं होतं. तेव्हा आज आपण आनंद घेतोय शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. श्रोते हो, प्रकाश मेहरा यांचं दिग्दर्शनाच्या संदर्भात आपण बोललेलो आहोत, पण प्रकाश मेहरा यांनी शराबीच्या माध्यमातून बप्पी दाना जी संधी दिली आणि बप्पी दानी त्या संधीचं कसं सोनं केलं हा देखील एक मोठा विषय आपल्यासमोर असणार आहे. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून बप्पी लहिरी यांनी जे संगीत दिलं त्यांना त्याच्यासाठी फिल्मफेअरमध्ये सर्वश्रेष्ठ संगीतकाराचा पुरस्कार देण्यात आला, जो की बप्पी लहिरी यांचं संगीतातील स्ट्रगल आपल्या सर्वांनाच माहिती आहे, परंतु शराबीच्या माध्यमातून त्यांच्या कलेचं चीज झालेलं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. याचबरोबर मंजिले अपनी जगह है या गाण्यासाठी किशोरदांना सर्वश्रेष्ठ पार्श्वगायनाचा पुरस्कार देखील त्यावेळेस देण्यात आला होता. याचबरोबर इंतहा हो गई या गीतासाठी किशोर कुमार, लोक कहते या गीतासाठी किशोर कुमार आणि मंजिले अपनी जगह है यासाठी अंजान या गीतकारांना देखील फिल्मफेअरनं पुन्हा एकदा नामांकित केलं होतं. तेव्हा सर्वच बाबतीत हा चित्रपट आपणास सर्वश्रेष्ठ दिसून येतो. या चित्रपटाच्या माध्यमातून आणखी एक महत्त्वाचा विषय जर आपल्याला सांगायचा असेल तर संगीतामधील जे वेगवेगळे प्रयोग त्या काळी करण्यात आले या चित्रपटाच्या माध्यमातून ते सगळेच प्रयोग आपल्याला दिसून आले. उडत्या चालीची गाणी असतील, भावविवश करणारी गाणी असतील, त्याचबरोबर एक सिच्युएशन पुढे घेऊन जाणारं जे संगीत असतं ते बप्पी दानी तयार केलं आणि ते लोकांना खूप आवडलं. तेव्हा आज आपण आनंद घेतोय शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती। श्रोते हो, आज मराठी आणि हिंदी गायन क्षेत्रातील सम्राज्ञी आशा भोसले यांचा वाढदिवस। आशाताईंना रेडिओ तेरणाकडून हार्दिक शुभेच्छा। त्यांचा जन्म आजच्याच दिवशी 1949 साली झाला होता। आशाताई खऱ्या अर्थानं सर्व गायिकांपेक्षा महान ठरल्या आणि त्या आजही गात आहेत। क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती तुम्हाला भेटायला आली आहे। आजचा शो खरंच खूपच खास असणार आहे, कारण रेडिओ म्हणू नका किंवा त्या जुन्या कॅसेट्स म्हणू नका किंवा तुमच्याकडे असणाऱ्या कुठल्याही माध्यमातून आशाजींचं गाणं ऐकलं नाहीये असं कधी झालंय का हो? आशाजींचं गाणं ऐकलं नाही असा एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही। गेली अनेक वर्ष सुरेल आवाजानं आनंद देणाऱ्या आणि क्लासिकलच्या बरोबरीनं अनेक शैलींची गाणी गाणाऱ्या मेलडी क्वीन आशा भोसले। आज आपण आशाजींचीच गाणी ऐकणार आहोत। भावगीत, नाट्यगीत, भजन, भक्तिगीत, लावण्या, कव्वाली ते अगदी डिस्को, डुएट, प्रेमगीत, गझल, अगदी रिमिक्स पर्यंत विविध प्रकारची गाणी गाऊन आशाताईंनी आपला आवाका सिद्ध करून दाखवलाय। नवे प्रवाह, नवे कल्चर, नवे गायक, नवे कंपोजर्स यांच्याशी सुरांचं नातं निर्माण करून त्या सतत पुढे झेप घेत राहिल्यात आणि म्हणूनच आत्ताच्या पिढीलाही त्या अगदी जवळच्या वाटतात। आपलं बालपण आशाताईंनी समृद्ध केले, म्हणजे लहानपणीची बडबड गीतं ते अगदी कॉलेजला पोहोचून प्रेम करेपर्यंत कानावरती आशाताईंची गाणी आपल्या आयुष्यात परफेक्ट सिच्युएशनला कायमच फिट बसतात, नाही का? सो चला सुरुवात करूया आजच्या क्लासिक रेडिओ शोची। धाकटी बहीण या चित्रपटातील गाण्यासोबतच धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आले मुख्या भावनांना, जगदीश खेबुडकर यांचं हे गीत तर सुधीर फडकेंचं संगीत आहे। यमन रागातील बांधलेलं हे गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगती सोबत।

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. श्रोते हो, आज मराठी आणि हिंदी गायन क्षेत्रातील सम्राज्ञी आशा भोसले यांचा वाढदिवस. आशाताईंना रेडिओ तेरणाकडून हार्दिक शुभेच्छा. त्यांचा जन्म आजच्याच दिवशी 1949 साली झाला होता. आशाताई खऱ्या अर्थानं सर्व गायिकांपेक्षा महान ठरल्या आणि त्या आजही गात आहेत. क्या बात है, हेमंत मुखर्जी आणि आशा भोसले यांचा हा आवाज तर हृदयनाथ मंगेशकरांनी हे संगीतबद्ध केलं होतं. गोम संगतीनं माझ्या तू येशील का, त्यावेळेची प्रपोजल्स कशी असायची ते या गाण्यातून परफेक्ट सांगितलंय. नाहीतर आजकाल कॉफी डेट्स रेस्टॉरंट मध्ये आपल्या गप्पा रंगतात, ते त्या काळी रंगत नव्हत्या आणि हे या गाण्यातून अगदी लीलया सांगण्यात आलंय. आजचा आपला हा शो आहे आशाताई स्पेशल, आणि त्यामुळेच त्यांची खास गाणी, सर्व पॅटर्न्स मधील गाणी आज आपल्याला ऐकायला मिळतात. आशाताईंबद्दल सांगायचं झालं तर 8 सप्टेंबर 1933 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 1943 मध्ये त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती, आणि तेव्हापासूनच आजपर्यंत त्यांची गाणी बहरतायत आणि आपल्याला आनंद देत आहेत. सुरांच्या सहाय्यानं जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा असा हा आवाज आपणास लाभलाय. आशाताईंना दीनानाथ मंगेशकर यांचा गाण्याचा मोठा वारसा लाभलाय आणि सगळीच मंगेशकर कुटुंबीय म्हणजे गाण्यातले एक से बढकर एक अव्वलच. लता दिदी आणि हृदयनाथ यांच्या तालमीत त्या चांगल्याच तयार झाल्या. आशाताईंनी माझं बाळ या सिनेमातून गाण्याची सुरुवात केली होती, मात्र सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी अत्यंत अवघड होता. शमशाद बेगम, गीता दत्त, लता मंगेशकर यांनी चित्रपट सृष्टीत जम बसवला होता, त्यामुळे आशाताईंना दुय्यम स्थान मिळत होतं. त्यात वैवाहिक जीवनात सुद्धा अडचणींमुळे त्यांची बरीच ओढाताण सुरू होती. तरीही अशा खडतर परिस्थितीत सुद्धा अनेक प्रकारची गाणी गाण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली. मेहनतीची तयारी तर होतीच, आणि आशाताईंनी स्वतःचा वेगळा मार्ग काढला आणि वैशिष्ट्यपूर्ण असं स्वतःचं स्थान निर्माण केलं. मला कायमच आशाताई जिद्दी लढाऊ वृत्तीच्या स्त्री वाटतात. त्यांच्या कारकिर्दीला संघर्षाची किनार आहे. त्यांनीच गायलेल्या गाण्याप्रमाणे ये तो आसमान को जमीन पर उतार लाए, मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए, असंच त्या जगल्यात. त्यांच्या आयुष्यात अनेक वादळ आली पण त्या कधीही डगमगल्या नाहीत. पण त्यांचं आला आला वारा गाणं हे मात्र भलतंच फेमस आहे बरं का. तर हेच गाणं आपण ऐकणार आहोत. आशा आणि अनुराधा यांचा हा आवाज आहे. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं हे गाणं आहे. तर हृदयनाथ मंगेशकरांनी अप्रतिम म्युझिक केलंय. स्वतः छान वाराही येतोय, तर या वाऱ्याची झुळूक आपण सगळेच जण अनुभवूयात. ऐकत रहा क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. श्रोते हो, आज मराठी आणि हिंदी गायन क्षेत्रातील सम्राज्ञी आशा भोसले यांचा वाढदिवस. आशाताईंना रेडिओ तेरणाकडून हार्दिक शुभेच्छा. त्यांचा जन्म आजच्याच दिवशी 1949 साली झाला होता. आशाताई खऱ्या अर्थानं सर्व गायिकांपेक्षा महान ठरल्या आणि त्या आजही गात आहेत.

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. श्रोते हो, आज मराठी आणि हिंदी गायन क्षेत्रातील सम्राज्ञी आशा भोसले यांचा वाढदिवस. आशाताईंना रेडिओ तेरणाकडून हार्दिक शुभेच्छा. त्यांचा जन्म आजच्याच दिवशी 1949 साली झाला होता. आशाताई खऱ्या अर्थानं सर्व गायिकांपेक्षा महान ठरल्या आणि त्या आजही गात.

0: क्या बात है, सुधीर मोघेंचे हे शब्द होते. सुधीर फडके यांचं म्युझिक आणि आशाताई आणि सुरेश वाडकर यांचा हा आवाज. आहा, अजून काय पाहिजे? दिस जातील, दिस येतील, भोग सरल सुख येईल. आशाताईंच्या बाबतीतही असंच झालं. अनेक अडचणीतून वाट काढत त्यांनी सुखाचा शोध घेतला. आपल्या मधाळ आवाजानं गेली 5 दशकं रसिकांच्या हृदयावर त्या अधिराज्य करत आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत उडत्या खट्याळ अगदी मादक चालीच्या गाण्यांनी मोहवणाऱ्या आशा भोसले यांनी भावपूर्ण आणि दर्दभऱ्या गीतांमधून आपली प्रतिमा सिद्ध केली आहे. वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती अशा सर्व विपरीत घटकांचा सामना करत आशाताईंनी स्वबळावर आत्मविश्वासानं गायनात यश मिळवलंय. आशाताईंबद्दल सांगायचं म्हटलं तर आजपर्यंत सुमारे 900 फिल्म्ससाठी गायिका म्हणून त्या जोडल्या गेल्यात. तसंच त्यांनी 14 भाषेत सुमारे 1200 गाणी गायली आहेत. गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये जास्तीत जास्त गाणी गाणाऱ्या गायिका म्हणून आशा भोसले पहिल्या नंबरावरती आहेत बरं का. अनेक कवींच्या काव्यरचनांना आशाताईंनी सुरांचं गोंदण दिलंय आणि आपल्या गाण्याबरोबर त्या चित्रपटांना त्यातल्या अभिनेत्रींना देखील गाण्यासोबत अजरामर केलंय. ऐकूयात असंच एक गाणं जे माझंही खूप फेवरेट आहे. चंद्र आहे साक्षीला सुधीर फडकेंचं हे म्युझिक आहे तर जगदीश खेबुडकरांचे हे शब्द आहेत. ऐकूयात.
1: सारे गामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. श्रोते हो, आज मराठी आणि हिंदी गायन क्षेत्रातील सम्राज्ञी आशा भोसले यांचा वाढदिवस. आशाताईंना रेडिओ तेरणाकडून हार्दिक शुभेच्छा. त्यांचा जन्म आजच्याच दिवशी 1949 साली झाला होता. आशाताई खऱ्या अर्थानं सर्व गायिकांपेक्षा महान ठरल्या आणि त्या आजही गात आहेत.

0: वा, जैत रे जैत या चित्रपटातील हे गाणं चार दशकानंतरही मराठी इंडस्ट्रीत महिलाचा दगड ठरलेला जैत रे जैत या चित्रपटातील गाण्याची लोकप्रियता आजही कमी झाली नाहीये. निसर्ग कवी नाधू महानूर यांनी प्रथमच चित्रपटासाठी गीतलेखन केलं होतं. त्यांनी शब्दबद्ध केलेली गाणी अजरामर झाली आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात जैत रे जैतचा उल्लेख सुवर्ण अक्षरात झाला. पण यामागचं कारण होतं चित्रपटातील गाण्यांना ज्या स्वरांनी साथ चढवला अशा आशाताईंच्याच आवाजातलं गाणं जांभूळ पिकल्या झाडाखाली हे सुपरहिट गाणं आत्ताच आपण अनुभवलंय. अशी बरीच सुपरहिट गाणी आशाताईंनी गायलेत. आशाताईंनी ज्यांच्यासाठी गाणी गायलेत ते संगीतकार, गीतकार, अभिनेत्री आणि आशा भोसले. संख्यात्मक, गुणात्मक वर्णन वगैरे करायचं झालं ना तर ते खरंच अशक्य गोष्ट आहे. आशाताईंनी गायलेली चित्रपट गीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि फिल्मची यादी करायची ठरवलं तर ती खूप मोठी होईल. हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशाताईंनी एस डी बर्मन ते ए आर रहमान सारख्या विविध कालखंडातील अनेक संगीतकारांबरोबर काम केले. मराठीमध्ये सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा अनेक गायक गायिकांसोबतची गाणी रसिकांच्या मनात आजही घर करून राहिली आहेत. पण आता घेऊन येते मी आशाताईंच आणखी एक लोकप्रिय गाणं,
1: रुपेरी वाळत माडांच्या पानात येणा.
0: बघा ना, त्यावेळी भेटायची ठिकाणं असायची प्रियकर प्रियसीची ती अशी असायची. आता सारखी कॉफी शॉप्स किंवा रेस्टॉरंट त्या काळात नव्हती. जमाना बदललाय पण हे गाणं आजही आपल्या मनात प्रत्येक प्रियकर प्रियसीसाठी गुणगुणतच असेल, नाही का? सुचला निघूया बीच ट्रिप वरती आणि आठवूयात आपल्या समोर स्पेशलला. अनिल अरुण यांनी या गाण्याचं म्युझिक केलंय, तर अर्थात आशाताईंचा आवाज. तर येते सुपर हिट गाणं.

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती। श्रोते हो, आज मराठी आणि हिंदी गायन क्षेत्रातील सम्राज्ञी आशा भोसले यांचा वाढदिवस। आशाताईंना रेडिओ तेरणाकडून हार्दिक शुभेच्छा। त्यांचा जन्म आजच्याच दिवशी 1949 साली झाला होता। आशाताई खऱ्या अर्थानं सर्व गायिकांपेक्षा महान ठरल्या आणि त्या आजही गात आहेत।

क्लासिक रेडिओ शो मध्ये वेलकम बॅक. आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आशा भोसले आजचा स्पेशल एपिसोड आहे आपला, आणि आशाताईंचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. आतापर्यंत आशाताईंनी आयुष्याच्या पायरीवरती जे काही यश संपादन केलंय ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे 15 पेक्षाही जास्त पुरस्कार, 2008 मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार, चित्रपट इंडस्ट्रीमधला सर्वोच्च म्हणजेच दादासाहेब फाळके पुरस्कारही आशाताईंना मिळालाय. नुकतंच त्यांना बंगाल विभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलंय. लहानपणी आपण त्यांची अंगाई गीतं सुद्धा ऐकली आहेत, बडबड गीतं म्हणली आहेत, प्रेमगीतं कॉलेजमध्ये गुणगुणली आहेत, आणि कुणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी सुद्धा गायली आहेत. पण त्यांनी दर्दभरी गीतं सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीनं आपल्या समोर आणली आहेत. आणि असंच एक गाणं जे बाळा कशी गाऊ अंगाई या चित्रपटातलं, ज्यांचे शब्द आहेत जगदीश खेवूडकरांचे, संगीत आहे यंदत यांचं, आणि स्वर आहेत आशा भोसल्यांचे.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आर्ज प्रगती आहे तुमच्यासोबत, आणि हा तुम्ही शो एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून। आज आपण अनुभवतोय आशाताईंची मैफिल। सुधीर फडके, वसंत प्रभू, खळे काका यांच्यासारखं मराठी गीतांना कोणी फुलवलं असेल तर ते म्हणजे अर्थातच पंडित हृदयनाथ मंगेशकर। हृदयनाथांची चाल मुळातच कठीण, त्यातील आलाप तरंगणे ते तर त्याहून अवघड, पण आशाजींनी असंही आवाहन स्वीकारत अवघडात अवघड गाणी सुंदर गायलीत। आत्ताचं गाणं आपण ऐकलं ना, केव्हा तरी पहाटे, या गाण्याचं म्युझिक सुद्धा हृदयनाथ मंगेशकरांचंच होतं, तर सुरेश भट यांचं हे गीत होतं। आशा भोसले या मंचावर सुद्धा एक उत्कृष्ट परफॉर्मन्स म्हणून रसिकांच्या समोर येतात। त्यांना स्वयंपाकाची सुद्धा भलतीच आवड आहे बर का। मान सन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवर असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री कलाकार त्या आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुना काळ, त्यावेळचे कष्ट, धडपड, जुने सहकारी, मग ते सहगायक असोत की साधे स्टुडिओ मधले कर्मचारी, या गोष्टी त्या नेहमी न विसरणाऱ्या किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणाऱ्यातल्या, आणि म्हणूनच त्या माणूस म्हणूनही अत्यंत संवेदनशील आहेत। आयुष्यामध्ये वेगवेगळे चढ उतार तर पाहिले, तर आशाताईंचं जीवन म्हणजे एक उत्फुल्ल मैफिल आहे। त्यांच्या आवाजातली ही गाणी आपल्याला कायमच रिझवत राहणार आहेत।

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. श्रोते हो, आज मराठी आणि हिंदी गायन क्षेत्रातील सम्राज्ञी आशा भोसले यांचा वाढदिवस. आशाताईंना रेडिओ तेरणाकडून हार्दिक शुभेच्छा. त्यांचा जन्म आजच्याच दिवशी 1949 साली झाला होता. आशाताई खऱ्या अर्थानं सर्व गायिकांपेक्षा महान ठरल्या आणि त्या आजही गात आहेत.

वेळ झाली आता तुम्हाला टाटा बाय बाय म्हणायची. नवा एपिसोड, नवी थीम घेऊन मी आरजी प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. पुढचा शो असाच एक स्पेशल असेल. आणि रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं नसेल तर पटकन डाउनलोड करून घ्या आणि आमचे सर्वच कार्यक्रम ऐकायला विसरू नका. क्लासिक रेडिओ शो मध्ये अशी सदाबहार गाणी आपल्या भेटीला येतच राहणार आहेत. हा शो तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. पुन्हा भेटणार आहोत उत्तमोत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून. मराठी गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला कोणत्या कलाकाराचा क्लासिक रेडिओ शो व्हावा असं वाटत असेल तर त्याविषयी तुमचं मत आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही नक्की सांगू शकता. कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दलही नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्सचा नक्की विचार करू. आणि हो, रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना. पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात. तोपर्यंत मी आरजे प्रगती सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: शुभ दोपहर श्रोते हो, गुड आफ्टरनून। दोपहर से एक वाजून पाच मिनिट होता है तर व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती। आता मी असं म्हणू शकते आपल्या सर्वांची लाडकी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी। हा कार्यक्रम 1 ते 3 दरम्यान, या दरम्यान मी आरजे प्रगती असते आपल्यासोबत लाईव्ह। या दरम्यान आपण करत असतो श्रोत्यांसोबत गप्पा देखील मारत असतो, या दरम्यान आपण आठवणी देखील शेअर करत असतो, काहींचे बर्थडे सेलिब्रेट करत असतो। तर अशाच या रंगीन कार्यक्रमात, सदाबहार कार्यक्रमात पुन्हा एकदा मी आरजे प्रगती सर्व श्रोत्यांचं स्वागत करते। 1 ते 3 दरम्यान मी आरजे प्रगती असते आपल्यासोबत लाईव्ह। या दरम्यान आपण काय करतो की फरमाईशी घेण्याचा प्रयत्न करत असतो सर्व श्रोत्यांचा, जास्तीत जास्त श्रोत्यांचा फरमाईशी घेण्याचा माझा प्रयत्न असतो। तर सर्व श्रोत्यांना म्हणते की आज आपण अगदी 2-5 तर आलेत, भरपूर श्रोते देखील लाईव्ह आलेले आहेत। तर आज आपण आशामयी असा कार्यक्रम करणार आहोत। आज फक्त आशाबाईंची गाणी घेतली जाणार आहेत, हिंदी आणि मराठी अशा दोन्ही गीतांचं कॉम्बिनेशन हे आज आपण करणार आहोत। तर खरं तर माझ्या खूप फेवरेट राहिलेल्या आहेत आशाबाई, त्यांचा बर्थडे आज आहे। खरं तर इतक्या त्या मला आवडतात, त्यांची प्रत्येक गाणी आणि त्यांचा लहेजा, गाण्यांची बोलण्याची जी लकब आहे त्यांच्या आवाजातली, त्यांना कोणी मॅच करू शकत नाहीच। भारतीय संगीत क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय आणि अष्टपैलू पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांच्याकडे पाहिलं जातं। 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली महाराष्ट्र येथे त्यांचा जन्म झालाय। आणि सर्वांनाच माहिती की त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि नाटककार होते। नातेवाईक त्यांच्या पाहता गेलं तर आपण लता मंगेशकर या त्यांच्या थोरल्या बहीण होत्या, तसेच उषा मंगेशकर, मीना खडीकर या बहिणी आहेत, हृदयनाथ मंगेशकर हे त्यांचे लहान भाऊ आहेत। त्यांची कारकीर्द पाहायला गेली तर आशा भोसले यांनी वयाच्या 10 वर्षी गाण्यास सुरुवात केली आहे। त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती आणि अनेक अशा 10,000+ जास्त गाणी गायलेली आहेत। तर अशाच गाण्यांसोबत आज आपण त्यांचा हा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आपण देखील, तुम्हाला आशा भोसले यांचं कोणतं गीत आवडतं, ते का आवडतं, तर हे तुम्ही मला आज आठवणी तुमच्या शेअर करू शकता। खरं तर त्यांचा पाहायला गेला प्रवास की खडतर प्रवास राहिलेला आहे त्यांचा। या खडतर प्रवासात देखील त्यांनी एवढं नाव कमवलंय त्यांचं, आणि खरं तर त्यांना सॅल्यूट आहे। आज त्यांची मला आवडणारी देखील बरीशी गाणी आज आपण ऐकणार आहोत आणि तुम्ही देखील ती देणार आहात। तर नक्कीच आशा भोसले यांच्या कुठलं गाणं तुम्हाला आवडतंय हे मला नक्कीच सांगू शकता। तर सुरुवातच करते अशा गाण्यांनी जे मला खूप आवडतं। बरीचशी त्यांची सुगम संगीत देखील आहेत जी खूप लोकप्रिय आहेत, अशी गाणी घेऊन आज मी आपल्याला भेटते। तर आशा बर्थडे आशा ताईंचं खूप मोठा बर्थडे सेलिब्रेट करूयात आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात। सुंदर सुंदर गाणी ऐकूयात आणि सुरुवात करते
1: रुपेरी वाळू तुम्हाला मनात येणार, रुपेरी वाळू तुम्हाला मनात।

परत बी पासून बेचारा दिल क्या करे, हे गाणं मला माहिती नाही आहे पण बेचारा दिल की क्या करे बी पासून आहे. तसंच सी पासून जे की आत्ता गाणं आलंय ते म्हणजेच

कहीं कहीं बदल ना जाना सनम, असं ते गाणं आहे सी पासून. तर हेच गीत ऐकायचं आहे. हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आशा भोसले ताईंना. त्यांनी श्रोते आहेत आपले संजय यादव ममदापूर निपाणी बेलगाव येथून. चला तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा आणि हिंदी मधील देखील हे एव्हरग्रीन गाणं आहे. जिनतमान दिसतात पडद्यावरती यादो की बारात हा चित्रपट ऐकूयात आशाताईंच्या पुन्हा एकदा एक सुमधुर आवाजातील एक मेलडीस गाणं.

तर हेच गीत ऐकायचं आहे. नवीन श्रोते आहेत ते आहेत सिंदगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून असून सध्या कापूस फवारणी करत आहे. माझी फरमाईश नक्कीच पूर्ण करा असं म्हणतात आशा भोसले यांच्या आवाजातील हेच गाणं त्यांना ऐकायचं आहे. ऐकवायत संतोष कदम सरांची व्हॉट्सअपवर पाहिजे.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच. आपल्या सोबत 1:17 होत आहेत आणि आज आपण आशाताईंना ट्रिब्यूट करतोय, कारण की त्या आज आपल्यात नाही आहेत. पण हे मी समजतच नाही, त्या आपल्यात नाही, कारण की अशी त्यांची गाणी आहेत ना ती मला सारखी आवडतात, त्याच्यामुळे मी जास्त गाणी त्यांची ऐकते, गुणगुणण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या तितकं जमणारच नाही आहे मला माहिती आहे, पण मी फक्त त्यांची गाणी गुणगुणत असते. त्यांची गाणी मला आवडतात आणि त्यांना आज आपण ट्रिब्यूट करतोय. आज ते आपल्यात नसल्यामुळे त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यापेक्षा आपण त्यांना ट्रिब्यूट करतोय असंच म्हणूयात. आणि पुढच्या गीताकडे वळते, पुढचं देखील गीत असंच माझं खूप आवडीचं गीत आहे आणि आजकाल ती म्हणत देखील असते. आणि आणखीन एक ट्रेंडिंगमध्ये त्यांचं गीत चालू आहे, ते देखील मला फार आवडतं, ते नक्कीच देणार आहे मी. तर पुढचं देखील असंच छान गाणं आहे. शारद सुंदर

स्वप्नाच झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत सजण झुलव मला, साजणारे मोहनारे ऐकणारे तुझ्याच साठी रे, तुझ्याच साठी सगळे सोयरे मी सांडिले पाठी। आणि खूप सुंदर लहरींवरती हे गाणं खरं तर एकतर उडत्या चालीवरती गाणं आहे, त्यामुळे इतकं माहोल बनवतं हे गाणं जेव्हा आपण गातो किंवा ते ऐकतो देखील, तेव्हा एक माहोल बनून जातो त्या गाण्याचा। आणि ह्याच गीतासाठी आपल्या श्रोत्यांनी फरमाईश पाठवली आहे। पहिल्यांदा फरमाईश पाठवत आहे सिद्धेश्वर घळके कवे येथून। तर ते म्हणतात, मॅडम खूप दिवस झालं फरमाईश टाकून आशा भोसले यांचं गीत ऐकायचं आहे मला देखील। शेतात कांद्याला पाणी द्यायचं काम चालू आहे, रोजच आपल्या फरमाईशीचा कार्यक्रम ऐकतो आणि तुमचा आवाज खूप गोड आहे। थँक्यू सो मच सर, माझा आवाज येतोय ना श्रोते हो, मला सांगा, मी कन्फ्यूज आहे, माझा आवाज येतोय का? लाईव्ह ऐकणारे श्रोत्यांना मी विचारते की माझा आवाज येतोय का? ओमप्रकाश गीते सर, राजापत दादा, आवाज येतोय का माझा? माझा आवाज येतोय का असं मी आपल्या श्रोत्यांना विचारतेय। वा वा, आला ना माझा आवाज, येतोय ना? येतोय येतोय, राईट। आता खूप लेट येतोय त्याच्यातलं पुढचं एक कडवं म्हणून दाखवे।

आधी स्वप्नांचं झुलत झुलाव, थंड या हवेत घेऊन कवित साजण झुलाव मला. चला आता माझ्याच गाण्यांचा कार्यक्रम ठेवा असं वाटतंय, कारण की मला खूप गाणी आवडतात आशा ताईंची. तर चला याच गीतांनी, हेच गीत पुढचं देखील आलेलं आहे, तर याच गीताचा आस्वाद पुन्हा एकदा घेऊयात आशा ताईंच्या आवाजामध्ये.

चला तर अशा आशा भोसले यांचा आज आपण बर्थडे आहे त्यानिमित्त त्यांना ट्रिब्यूट करतोय. तर खूप सुंदर गाणी त्यांची आहेत आणि त्यांचं खरं तर संगीत कारकिर्द जी आहे ती आशा भोसलेंची त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षीपासून गाण्याची सुरुवात त्यांनी केली होती. म्हणजे अगदी 10 वर्षाच्या होत्या त्यावेळेस त्यांनी गाण्यास सुरुवात केली होती आणि त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती अनेक 10,000 पेक्षा जास्त गाणी गायली. शास्त्रीय संगीतापासून ते डान्स नंबर, गझल आणि रॉकी संपेपर्यंत प्रत्येक प्रकारच्या गाण्यांना त्यांनी न्याय दिला आहे. आणि उमराव जान या चित्रपटातील ती गझल सुप्रसिद्ध अशी आहे जी सर्वांनाच आवडते गझल उमराव जान या चित्रपटातील. तर तीच नंतर पाहता गेलं तर ओपी नय्यर, एस डी बर्मन आणि आर डी बर्मन यांच्यासोबत त्यांचे संगीत संयोजन खूप गाजलेलं. जास्त करून तर आर्डीनसोबत त्यांची गीतं, म्हणजे आर्डीननी त्यांचा आवाज ओळखला होता आणि त्यांना प्रत्येक वेगळ्या बाजाची गाणी त्यांनी गायला सांगितली होती. म्हणजे पिया अब तू आजा तुम्ही पाहू शकता, दम मारो दम पाहू शकता, तर ये मेरा दिल आणि खूप म्हणजे ही वेगळी गाणी होती आणि त्याच्यामध्ये आर्डीनचा आवाज देखील तुम्ही पाहिला असेल तर वेगळ्या बाज त्यांनी त्यांच्या गाण्यांसोबत म्हणजे ते आता मी तुम्हाला कसं सांगू की मला ते येतंय पण मला हसतील तुम्ही हसाल मी जर तसा आवाज काढला तर आर्डीनचा देखील एक वेगळा बाज असणारं गाणं म्हणजे त्यांची मिक्सअप असायची की त्यांचा आवाज त्याच्यामध्ये असायचा पण वेगळा ह्याचा असायचा आणि त्याच आवाजासाठी. परत खतुबा हे देखील त्यांचं गाणं मला इतकं आवडतं ना, खूप सुंदर. त्यांनी ते देखील आर्डीननी सांगितलं की तसा आवाज काढायचा आहे, त्यासाठी त्यांनी पूर्ण एक संगीत जे शो असतात त्याच्यामध्ये त्या आल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ते खतुबा देखील त्यांनी कसं गाणं केलं होतं, म्हणजे जे अरेबियन सिंगर्स असतात त्या लहेजामध्ये ते गाणं खरं तर गाण्यात आलं होतं. तर अशा बाई आहेत ज्यांची गाणी आज आपण ऐकतो आहेत. तर नक्कीच पुढची देखील फरमाईश घेऊयात आज आपण आणखीन. आज फक्त आशामय आशाबाईंची गाणी आज आपण घेणार आहोत, दुसरी एकही गाणं मी घेणार नाहीये. आज आपण फक्त आणि फक्त आशामयी असं वातावरण व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात करणार आहोत. तर चला पुढची फरमाईश कोणाची आली आहे पाहूयात. पुढची फरमाईश देखील माझ्या आवडीची आलेली आहे, ते देखील गीत खूप गाजलेलं आहे आणि ते म्हणजे आता ऐकलंच असेल तुम्ही कुठलं गाणं आहे ते. तू तू है वही दिल निजी सी

जिस तरह फिर हो ना जुदा है ये वादा रहा। आशा भोसले आणि किशोरदांच्या आवाजातील एव्हर ग्रीन पाठवलेलं आहे गाणं। हे गाणं द्यायचं आहे आपले श्रोते, बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवतात रफिक इनामदार पानगाव पारशी येथून। चला तर आनंद घेऊयात पुन्हा एकदा या सुंदर अशा गीताचा। आणि ऋषी कपूर टीना मुनीम पडद्यावरती दिसतात, तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा पुन्हा एकदा। आशामयी वातावरण, पुन्हा एकदा तीच मैफिल आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात।

0: व्हॉट्सअपवर माझी गाणी या कार्यक्रमात आशामयी वातावरण झालेलं आहे आणि आशाताईंना ट्रिब्यूट करत आहोत आपण. आज त्यांचा बर्थडे असल्यामुळे त्यांचा जन्मदिवस आहे 8 सप्टेंबर. आणि खरं तर पाहता मला त्या खूप आवडतात. अगदी संघर्षमय त्यांचं जीवन राहिलेलं आहे पण त्याच्यातून देखील उभारून त्यांनी जो हे सर्वांवरती असा एक त्यांचा स्मरणात राहण्यासाठी जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे, म्हणजे त्यांनी एवढे कष्ट केलेले आहेत त्या आवाजासाठी. कारण की त्यावेळेस जेव्हा त्या आल्या होत्या त्यावेळेस ऑलरेडीच अशा दिग्गज गायकांची तिथे उपस्थिती होती म्हणता येईल. आणि खरं तर लता दिदी होत्या त्यावेळेस आणि त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन खरं तर कोणी करू शकत नाही. पण त्यांच्यासारखंच तोडीस तोड आपला देखील एक बाज किंवा आपली एक कृती निर्माण झाली पाहिजे किंवा आपलं देखील नाव आशाताई लतादिदींचं जसं घेतलं जातं तसाच त्यांचा देखील औरा जो होता तो वेगळा होता आणि आशाताईंची जी गीतं होती ती देखील वेगळी आणि त्याचबरोबर लतादिदींचा आवाज हा कॉम्पिटिशनमध्ये होता. त्यावेळेस खूप कॉम्पिटिशन देखील होतं असं म्हटलं जातं. आणि त्यांचं वैयक्तिक जीवन पाहता वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला होता परंतु हा संसार फार काही टिकला नाही आणि 1960 त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना हेमंत, वर्ष आणि आनंद ही 3 मुलं होती. 1980 त्यांनी प्रसिद्ध संगीत कार आर डी बर्मन यांच्याशी 2रा विवाह केला होता. आणि तसं पाहता मी बऱ्याच वेळेस त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये पाहिले की त्यांना स्वयंपाकाची फार आवड होती. त्यांना इतकं स्वयंपाक करायला आवडतं आता देखील जोपर्यंत त्या होत्या तोपर्यंत देखील त्या स्वयंपाक बनवत होत्या. आणि आशाच रेस्टॉरंट नावाची त्यांची आंतरराष्ट्रीय साखळी सुरू झालेली आहे. म्हणजे त्यांच्या रेस्टॉरंटचं नाव आशाच असं आहे आणि खूप सुंदर त्यांचा इंटरव्ह्यू मी पाहिलेला आहे. तर असा जीवन प्रवास आशाजींचा राहिलेला आहे. आपल्याला देखील कोणता त्यांचा किस्सा आठवत असेल तर नक्कीच तुम्ही मला व्हॉट्सअपला शेअर करू शकता. तर आता झालं आहे हिंदी गाणं, आता जाऊयात एका लावणीकडे जी लावणी खरं तर तरुण करते कारण की ते गाणंच तसं आहे त्याच्यातलं एक कडवं. म्हणजे आज मी थांबणार नाही, आज माहोल बनवणार नाही आशाताईंचं म्हटलं आहे. सगळी त्यांची टॉप लेवलची गीतं आज आपण घेणार आहोत आणि आता आली आहे एक लावणी जी खूप सुंदर आहे.
1: नवी कोरी साडी लाख मोलाची भरली मी नक्षी फुले येलाची येलाची बैलाची गुंफी आल राघु मोर राघु मोट जोडीला हात न गाला हू माझ्या साडीला हात न गाला हू माझ्या साडीला रेशमाचे रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हात न घाला माझ्या साडीला.
0: असं हे गीत होतं आणि हे गीत ऐकायचं आहे. आशाताईंचा बर्थडे आहे, त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या आवाजातील मराठी गीत मला ऐकायचं आहे. आणि श्रोते आहेत आपले शंकर गवते, आशा गवते, जयश्री गवते, भाग्यश्री गवते आणि आदित्य गवते वांबोरी अहिल्यानगर येथून. तर सर म्हणताय आनंदाची बातमी अशी आहे की अहिल्यानगरमध्ये चांगल्या स्वरूपात पाऊस पडलाय. थँक्यू सो मच. आणि खरंच आणखीन भरपूर ठिकाणी गरज आहे, हा असाच आनंद सर्वांना देखील यावा अशी आशा करते. चला याच आशेसोबत हे सुंदर असं गीत ऐकूयात. आणि आता जे बाजातलं गीत आहे लावणी, लावणीतले आणखीन एक त्यांचं खूप सुंदर गाणं आहे लावणी, आणखीन एक आहे त्यांची, नक्कीच ती आली तर आपण प्रसारित करणारच आहोत. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर संगीताचा. ऐकूयात गवते परिवाराची व्हॉट्सअपवर माहिती.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत 1:41 आणि या अशा मैन वातावरणात पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं स्वागत करते आणि सुंदर अशी गाणी देखील देतात त्याबद्दल आभारी आहे. आणि तुम्ही आशाजींबद्दल काही आठवण असेल काही तुम्हाला सांगावं असं वाटतं का गाणं आवडतं हे देखील मी विचारलं होतं पण कोणी सांगितलं नाही मला का गाणं आवडतं हे सांगणं देखील गरजेचं आहे ना. कारण की तो जो काळ होता परत त्या 90s देखील आला. 90s देखील अशीच सुंदर गाणी त्यांनी गायली आहेत. त्याच्यानंतर 2000 देखील त्यांची गाणी तशीच खूप लोकप्रिय झाली आहेत. त्यामध्ये मी सांगितलं होतं की A to Z तुम्हाला मी आज गाणी सांगणार आहे त्यांची. त्याच्यातलंच आता आपण गेलो होतो चुराली, आज सी पर्यंत गेलो होतो. डी मध्ये

0: यही बसून
1: एक परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मीठा मीठा गम दे गया।
0: परत एफ पासून फासले हे बहुत असं काहीतरी गाणं आहे, मला एवढं माहिती नाही येते, पण जी जी पासून आहेत, जी पासून म्हणजे जी फॉर गोट, त्याच्यापासून आपण पुढे घेऊयात। तर आता पुढची फरमाईश जी आली ना 90s मधलं, हे देखील खूप गाजलेलं गीत आहे अशा जी, आणि कुमार शानू यांच्या आवाजातील, आणि सलामी हा चित्रपट आहे 1994 मध्ये हा चित्रपट आलाय, यामध्ये देखील आशाजींच्या आवाजाची जादू ही कायम राहिली होती।

मौसम असं काहीतरी आहे, आता लिरिक्स मला आठवत नाही. फिर भी पिघल जाएगा असं आहे, आठवलं तर, कारण की आशाजींसारखं नाहीच. आशाजींचा याच्यात देखील लहेजा, आवाजाची एक लयबद्धता आहे ना, ती वेगळ्या आवाजाची आहे माहिती. तर हेच गीत ऐकायचं आहे. प्रवीण माणी पुण्यावरून आहेत आपले श्रोते, फरमाईश पाठवतात. बरेच दिवस झालं म्हणतात मी फरमाईश नव्हती पाठवली, पण आज नक्कीच फरमाईशीमध्ये मला आशाजीन आणि कुमार शानू यांच्या आवाजातील हे गीत ऐकायला नक्कीच आवडेल. तर नक्कीच सर ऐकूयात प्रवीण माने सर जे आहेत पुण्यावरून यांची व्हॉट्सअप फरमाईश.

ऍक्च्युअली 90s मधलं हे सुंदर असं गाणं आताच आपण ऐकलं, तर पुढची आता जाऊयात एकदम ब्लॅक अँड व्हाईट या गाण्याकडे, जे गीत खरं तर खूप गोड आहे. आशा पारेख दिसतात आणि शमी कपूर हे देखील दिसतात आपल्या पडद्यावरती. क्लासिक हिंदी ओल्ड सॉन्ग असं म्हणता येईल. तर हे देखील गाणं ओ पासून चालू होतं. उमेरे सोनरे सोनरे सोनरे दे दूंगी जान जुदा मत होना रे, मैंने तुझे जरा देर में जाना हुआ कसूर खफा मत होना रे. ओ मेरे सोनरे सोनरे सोना, अगदी खट्याचं गाणं आहे, खूप छान आहे, मला फार आवडतं हे देखील गाणं. म्हणजे अशा त्यांची बरीच गाणी वेगवेगळ्या झोनमधली आहेत, त्याच्यातलंच हे देखील गीत आहे जे लहेजामध्ये आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत उमरी जिल्हा नांदेड येथून, मंदा स्नेहा सावली रोशनी प्रथमेश जमदाडे परिवार पूर्ण आहे आणि गाणं आवडणं म्हणजे त्यांचा अप्रतिम आवाज आहे. आणि ताई तुमचा पण आवाज खूप आवडतो प्रगतीताई, ताईचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही रेडिओ तेरणा ऐकत असतो. ओ माय गॉड, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. असंच प्रेम करत रहा, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. तर

0: व्हॉट्सअपवर माईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आज आपण आशामयी वातावरण केलेलं आहे व्हॉट्सअपवर माईश गाणी या कार्यक्रमात. तसंच मी पाहिलं की आपले श्रोते देखील बरीचशी गाणी सांगतात. त्याच्यातलंच आता पुढचं देखील गीत आपल्या अकबर शेख सरांनी सांगितलेलं आहे आणि थोडीशी नाराजी देखील व्यक्त केली आहे, पण त्यांचा देखील बऱ्याच दिवसानंतर मेसेज आलेला आहे. तर ऐकूयात ते काय म्हणतात त्यांच्याच आवाजामध्ये.
1: रेडिओ त्यांना 94 FM ऐकणारे सर्व रसिक श्रोत्यांना इंदिरानगर वैरागुरून पिशवाचे व्यापारी अकबर शेख यांचा सप्रम नमस्कार, सलाम आणि आदाब. आणि व्हॉट्सअप गाणे आज 5 मिनिटं फक्त लेट झालेलं आहे, कार्यक्रम लवकर चालू झालेला आहे. तरी प्रगती मॅडम, असंच तुम्ही 1 वाजता चालू कार्यक्रम करावे. रोज 1:15 घरातनं निघावं म्हणजे बरोबर ॲडजस्ट टायमिंग होत आहे. आणि आज व्हॉट्सअप गाणे रंगीत आशा भोसले यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आशा भोसले आपल्या पडद्याच्या काळाच्या आड गेलेले आहेत, आपल्यामध्ये आज नाहीत, तरी आज मला गाणं ऐकायचं आहे त्यांच्या आवाजामध्ये. आणि मोहम्मद रफी यांनी सहकारी केलेले गाणं आहे. हाय रे हाय तेरे हात में मेरा हात रहे जज्बात रहे होय होय होय. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आहे. काश्मीर की कली चित्रपट आहे आणि गीतकार एचएची बिहारी आणि संगीतकार ओपी नहीर यांचा आहे. आणि गीत अगदी सुंदर आहे, सर्वांनाच आवडण्यासारखं आहे. इंदिरानगर वैरागुरून पिशवाची व्यापारी अकबर शेख, मुन्नाबी शेख, आयशा शेख, अफसाना शेख, उमर शेख, अबू बकर शेख, अल्पिया शेख, गुलना शेख, कादर शेख, आमिर शेख परिवार आणि आमचे मित्र आहेत. गाणेगावचे समाधान काटे, प्रगती मॅडम तुम्ही समाधान काटेची व्हॉट्सअप गाणे कार्यक्रम 3 महिने झालं आज त्यांनी पाठवत आहेत, तुम्ही का प्रसारित करत ना हो असं त्यांनी कटाळून गेलेले आहेत व्हॉट्सअप पाठवून. तरी त्यांची फरमाईश लवकरात लवकर आपण प्रसारित करावी. आणि हिरामण खिराडे वाशिम महाराष्ट्राचे आहेत आणि आम्हा सर्वांना हे गीत आयुष्य ऐकावे. आणि माझ्याकडं भगिंदर मुळेचं औषध असतं आणि मी आता सध्याला माल लावता आता थोड्या वेळानं लवकरात लवकरच माझी वॉईस फरमाईश प्रसारित करावे हे आपली विनंती आहे. धन्यवाद.
0: तर खरं तर मला कांबळे सरांनी देखील सांगितलं होतं त्यांची फरमाईश त्या दिवशी देखील घ्यायची राहिली, पण काय होतं की इथं इतके मेसेजेस येतात आणि नवीन देखील श्रोते तेवढे ऍड झालेत, तर नक्कीच त्यांची देखील फरमाईश घेण्याचा प्रयत्न करते. त्यांना सांगा ते लाईव्ह असतील तर मी नक्कीच त्यांची फरमाईश घेईन. सर आता बरेच दिवस झाले त्यांची देखील. दिनकर सर देखील त्या लिस्टमध्ये आहेत. माहिती दिनकर सरांची देखील माझ्याकडून घेण्यात येत नाही फरमाईश, पण अजिबात माणूस रागवत नाही. मला ओमप्रकाश गित्ते सर देखील आवर्जून सांगतात की दिनकर सरांची फरमाईश घ्या, त्यावेळेस देखील माझ्याकडून राहून जाते. त्यामुळे मी सतत सगळ्यांना सांगत असते की मला मेसेज करत चला मी फरमाईश नसेल घेतली तर, कारण की तुम्हाला माहिती आहे हा 2 तासाचा पिरियड आहे आणि मला इतक्या लोकांच्या फरमाईशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा असतो तरी दे. आता अकबर सरांचं देखील तसंच आहे की तुम्ही 1 वाजता बरोबर येत चला, 1:15 तुम्ही घरातून निघत जा. आणि त्यांची भाषा एक वेगळीच छान मजा देते, त्यांचा व्हॉइस वेगळा आहे. आणि आज त्यांची फरमाईश नक्कीच पूर्ण करूयात, कारण की उद्या असतो बुधवार आणि वैरागचा हा बाजार असतो बुधवारी, तर त्याच्यासाठी ते तयारीत असतात आजपासूनच. तर चला अकबर शेख सरांच्या फरमाईशीचा आनंद घेऊयात. पुन्हा एकदा काश्मीर की कली या चित्रपटातील सुंदर असं गीत आहे. मोहम्मद रफी आणि आशा त्यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे. शर्मिला टागोर दिसतात. काश्मीर की कली पूर्ण काश्मीर वरती चित्रित करण्यात आलेला हा चित्रपट आहे. चला आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. यानंतर देखील एक ठसकेबाज लावणी येणार आहे आशा ताईंच्या आवाजात. ऐकूयात आता शेख सरांची फरमाईश.

व्हॉट्सअपवर माझी गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. जसं की मी सांगितलं ए टू झेड हिंदीमधली जेवढी गाणी मला आठवली तेवढी मी काढण्याचा प्रयत्न केला आशाजींच्या वाढदिवसानिमित्त. तर आपण आलो तो जी वरती, तर जी फॉर गोट, तर त्याचाच एक जी वरून आहे की घर जाएगी तर जाएगी असं जे गाणं होतं हेमा मालिनी दिसतात पडद्यावरती. एच पासून येतं हाल कसा है जनाब का क्या ख्याल है आपका हम तो चले गए हो असं गाणं आहे. त्याच्यामध्ये दिसतात मधुबाला, गॉजियस मधुबाला. आणि परत आय पासून येतं जे खूप सुंदर आणि खूप सुरेख गाणं ऐकायला देखील आहे. आणि पडद्यावरती माय वन ऑफ फेवरेट आणखीन एक जी हिरोईन माझ्या खूप जवळची आहे ती म्हणजे रेखा. रेखाजी मला खूप आवडतात, तशाच आशाजी देखील तितक्याच जवळच्या त्या देखील आहेत. तर त्यांचंच ते गाणं आहे आणि आदांनी भरलेलं हे गाणं आहे आणि लहेजामध्ये गायलंय आशाजींनी ते म्हणजे इन आँखों की मस्ती में मस्ताने हजारों है असं ते गाणं होतं. आणि परत जे पासून, जे फॉर जोकर, त्याच्यापासून होतं जवान जान मन हसीन दिल रुबा मिले तो दिल जवान निसार हो गया शिकारी खुद यहाँ शिकार हो गया न जानू मैं न जाने वो. ओहो चला तर के पासून येतं परत 90s मधलं खूप सुपर डुपर हिट राहिलेलं बाजीगर या चित्रपटातील किताब बहुत से पड़ी होंगे तुमने मगर कोई चेहरा भी तुमने पढ़ा है. चला तर के वरती थांबून पुढचं घेते गीत आरपासून, मराठी मधलं आरपासून, जे ठसकेबाज लावणी. आता आशाताईंच्या आवाजातील ही सुंदर अशी लावणी आहे, स्पेशल लावणी म्हणता येईल ह्या गीताला. लहेजामध्ये त्या बाजामध्ये जी त्यांनी लावणी गायली आहे, ओहो त्यांच्यासारखे कोणीच ती गायली नाही आहे आत्तापर्यंत तरी. आणि तेच गीत ऐकायचं आहे, म्हणजे हीच लावणी ऐकायची आहे श्याम विनायक ढेकणे. आशाताईंचं गीत ऐकायचं आहे, आशाताईंची ही स्पेशल लावणी आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि कुठली आहे ते तुम्हाला समजलेच असेल, गाव आहे जागची. आज पहिल्यांदाच त्यांनी फरमाईश पाठवली आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही रेडिओ तेनासोबत कनेक्ट झालात. आणि हीच लावणी आणखीन एक आपल्या श्रोतांना ऐकायची आहे, ते म्हणजे आपले नियमित श्रोते आहेत ते देखील. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश आलेली आहे, ते म्हणजे सोमनाथ चिकणे, गोळपोळी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून. तर ऐकूयात सोमनाथ चिकणे सर आणि आपले जे श्रोते आहेत, नवीन श्रोते श्याम विनायक ढेकणे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

वळख धरीन. वय तुमची भी वळख धरीन. तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन. समझी बाकी चुकती करीन.

सर देखील त्यात आहेत आणि गवळी सर देखील त्यामध्ये आहेत. आता इतकी लोक राहिलेली आहेत की मला आता कन्फ्युजन होते की आता कोणाकोणाच्या फरमाईशी मी पूर्ण करू. तरी देखील प्रयत्न चालूच आहे माझा की जास्तीत जास्त श्रोत्यांच्या फरमाईशी पूर्ण करण्याचा. तर आज आपण आशाताईंना ट्रिब्यूट करतोय आणि त्यांची गाणी ही ऐकतोय आणि ती छान देखील आज एक वेगळा माहोल आशामयी झालेला आहे. तर ऐकूयात जे आपले कोल्हापूर गारगुटी येथून श्रोते आहेत अमित सामंत यांची व्हॉट्सअपवर माईश.

हे गाणं खरं तर मला लक्सची ॲड होती आय थिंक सो, त्यावरती खूप गाजलं होतं हे गाणं आणि त्यामध्ये हे गाणं ॲड केलं होतं लक्सच्या सोपवरती. तर बोलूयात पुढची फरमाईश. असा एव्हरग्रीन चित्रपट माइलस्टोन, मराठीतील माइलस्टोन ठरलेला चित्रपट तो म्हणजे जैत रे जैत या चित्रपटातील गीत आलंय. खूप सुंदर असा चित्रपट, चिंधीची गोष्ट आहे खरं तर. आणि माय वन ऑफ फेवरेट आणखीन एक हिरोईन ती म्हणजे स्मिता पाटील या पडद्यावरती आहेत. खूप सुंदर असा अभिनय त्यांनी केलेला आहे आणि मोहन आगाशे त्यांच्यासोबत आहेत. राणी माशी, जी मधमाशी असते राणी माशी, तिला पकडण्याचा प्रयत्न त्यांनी करायचा असतो, त्यांचा डोळा गेलेला असतो आणि अशी चिंधीची गोष्ट आहे ही. आणि खूप सुंदर चित्रपट, सर्वच गाणी खूप लोकप्रिय ठरलेत. खूप गाणी आहेत या चित्रपटामध्ये. नादव महानोर यांचंही गीत आहे, हृदयनाथ मंगेशकर यांचं म्युझिक आहे, आशा भोसले रवींद्र यांचा आवाज आहे आणि गाणं म्हणजे खूप गाजलेच गीत आहे. तर पहिल्यांदा फरमाईश पाठवणार

आपले श्रोते आहेत ते म्हणतात मॅडम आमच्या ग्रुपमधील एका मित्राने तुम्हाला एक रिक्वेस्ट टाकली होती सॉन्गसाठी, तुम्ही शुभेच्छा दिल्या त्यामुळे आमच्या ग्रुपमधील दोघे जण 2 तासाच्या आत 21 किलोमीटरवर धावून कम्प्लीट केलेला आहे. ओ माय गॉड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ते म्हणतात की कोणती इजा न होता फक्त आणि फक्त तुम्ही शुभेच्छा दिल्यामुळे. बापरे, ओ माय गॉड, थँक्यू सो मच सर. आणि आम्ही पूर्ण वेळ गाडीत असताना तुमचाच FM रेडिओ चालू होता त्यामुळे तुमच्या रेडिओ तेरणा 90.4 आपली माणसं आपला आवाज स्टेशनमुळे आमचा पूर्ण प्रवास कधी झाला हे आम्हाला कळलंच नाही. क्या बात है, तुमच्या मनमोहक आवाजामुळे आमचे श्रोते गाडीमधील दिगंबर मालक तुमच्या आवाजाचे फॅन झाले आहेत. ओ माय गॉड, थँक्यू सर. आणि नंतर तुमचं युट्यूब पण पाहिलं, तिथे तुमचं आवाजाचं खूप कौतुक केलं. आत्तासुद्धा पूर्ण गाडीमध्ये तुमचाच FM वाजत आहे. आता आमची एक रिक्वेस्ट आहे गाण्यासाठी आणि करकम रनर्स या ग्रुपसाठी हे गाणं डेडिकेट करायचं आहे. ग्रुपचे मेंबर्स आहेत डॉक्टर तुषार सरवरे सर, डॉक्टर किरण वाहिल, डॉक्टर रविकुमार जाधव, डॉक्टर बापू गायकवाड, भावी मेंबर दिगंबर मालक रोहित ढगे, कौस्तुभ लाटणे. तर गीत फार सुंदर पाठवलं आणि खरंच छान वाटलं. त्या दिवशी आता आठवलं मला, तुम्ही साताऱ्याला जात होतात, मॅरेथॉन होती त्याच्यासाठी, नाईट राईट. तर त्या दिवशी सरांचा मेसेज आला होता आय थिंक सो, आणि आता दुसऱ्या याच्यावरतून मेसेज केला. आणि थँक्यू सो मच दिगंबर सर, तुम्ही एवढा माझे फॅन झालात आवाजाचे त्याबद्दल. आपले साताऱ्याचे देखील भरपूर श्रोत आहेत, पण तुम्ही आता प्रॉपर कुठले आहात हे नाही तुम्ही पाठवलं मला. तुम्ही प्रॉपर आता धाराशिवचे आहात की इतर गावचे हे तुम्ही मला पाठवलं नाही आहेत, पण हरकत नाही. नेक्स्ट टाईम तुम्ही किंवा आत्ताही मला तुम्ही सांगू शकताय लाईव्ह असतानाच तुम्ही कुठून आहात ते आणि आत्ता सध्या कुठून ऐकतायत रेडिओ तेरणा. तर चैत्र जयती या चित्रपटातील हे गीत आहे. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, ढोल वाजजी वाजजी, ढोल वाजजी, ढोल कुणाचा वाजजी, येंधळ येड पाय कुणाचं झिंबा फुगडी घालजी, झिम्मा झालजी फुगडी फुगडी झालजी, झिम्मा फुगडी झालजी. खूप सुंदर गाणं आहे खरं तर. त्याच्यातलं एक इमोशनल वाक्य जे आहे गाण्यातलं ते म्हणजे मोडून गेल्या जुनाट वाटा हा बोबाटा झाला जी, चोची मंदी चोचटा कोणी दाण उष्ट झालं जी झालं जी. खूप सुंदर गाणं आहे. मराठीतील माइलस्टोन या चित्रपटाला म्हटलं जातं. तर हेच गीत त्यांना ऐकायचं आहे. ऐकूयात जे सर्व ग्रुपचे मेंबर आहेत करकम रनर्स या ग्रुपसाठी हे गाणं आपण डेडिकेट करूयात.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि खरं तर छान गाणी येत आहेत आणखीन देखील श्रोत्यांची. आणि पानगाववरून आपले जे श्रोत आहेत ते देखील मला म्हणतात की तुमच्या गाण्यांचा कार्यक्रम ठेवा असं म्हणतायत. राजकुमार माने सर देखील आहेत त्यामध्ये, ते म्हणतायत की मला की तुमचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला पाहिजे. तर कसं ठेवावं बघूयात, तसंही काही प्रयत्न करतायत का कराओकेवरती असंही म्हणतेस मी. पण ट्राय करते, मी काही मोठी गायिका वगैरे नाही आहे. तर याच्यानंतर शेतामध्ये काम करत करत जी रागवलेले रुसलेले आपले श्रोते आहेत, समाधान काटे सर यांची फरमाईश घेतली आहे. तर समाधान काटे घाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर, किरण शिंदे, अकबर शेख, वैरागवरून आणि त्यांचे सर्व मित्र या गाण्यात सामील आहेत. आता किती सुंदर फोटो पाठवले माहिती, त्यांनी पुढे थांबलेत, सेल्फी घेतलाय सरांनी आणि मागे दोन बैल आहेत. इतके सुंदर गोंडूस दिसतायत ते, व्हाईट व्हाईट एकदम छान शेतामध्ये काम करतायत. पण ते आता त्यांचा खरं तर सण येतोय बैलपोळा, त्याची तयारी देखील नक्कीच चालू असेल सरांकडे. तर छान असं गीत आहे मराठीतील गाजलेलं गीत, बाळा गाऊ कशी अंगाई. तर त्या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे आणि माझं देखील वन ऑफ फेवरेट काश्मीरचा फील देणारं हे गाणं आहे. आणि इतकं छान गाणं आहे, महेंद्र आय थिंक सो महेंद्र कपूर यांच्या आवाजातील आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे गीत आहे. तर आता राहावत तर नाहीच, कारण की आशाजींचा कार्यक्रम करतोय आणि गाणं का मी नाही म्हणणार, त्यांचं राहावतच नाही गाणं.

0: असा हात हाती तू एक साथी जुळे आज ओठी माझ्या गेत साजणा हो धुंदीत गाऊ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजणा हो।
1: खूप सुंदर गाणं आहे, एव्हर ग्रीन गाणं ह्याला म्हणता येईल आणि हेच गीत ऐकायचं आहे समाधान काटे सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराला। ऐकूयात, आनंद घेऊयात पुन्हा एकदा या एव्हरग्रीन गाण्याचा।

आपण त्यांची बरीचशी गीतं ऐकली, पण काहीशी गीतं जी हृदयात खूप जातात खोलवर असंच म्हणता येईल, जे गीत खूप म्हणजे खूप त्यांच्या रिलेट करणारं गीत मला वाटतं कधी कधी, आणि खूप सुंदर त्यांनी हे गाणं गायलेलं आहे इजाजत या चित्रपटातही, आणि मला फार हे देखील त्यांचं गीत एक वेगळ्या बातचं गाणं आहे, इतकं छान गाणं त्यांनी हे गायलेलं आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे आपले जे नियमित श्रोते जे आहेत ते म्हणजे दिनकर शिंदे, आंबेडकर नगर इंगळी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथून. खूप सायलेंटमध्ये गाणं आहे, पण किती भावून जातं हे गाणं. त्यांच्या आवाजाचा जो लहेजा आहे तो खरंच या गाण्यामध्ये एकदम सायलेंट गाणं आहे, पण खूप भावतं हे गाणं, असंच हे गाणं आहे. नक्कीच तो आनंद आतापर्यंत आलं नव्हतं हे गाणं, पण आता आलंय, तर नक्कीच आनंद घेऊया त्या इजाजत या चित्रपटातील गीताचा, आणि पुन्हा आशामयी वातावरण करूयात. ऐकूयात दिनकर शिंदे यांची व्हॉट्सअप फरमाईश.

अगदी खोलवरपर्यंत हे गाणं स्पीचलेस झाले माहिती आहे. गाणं ऐकून खूप बऱ्याच दिवसानंतर हे गाणं ऐकलंय. अगदी मी रंगोलीमध्ये हे गाणं ऐकत असते त्यांचं. सर्रास रंगोलीमध्ये ही जी गोल्डन एराची गाणी आहेत ना ती ऐकायला भेटतात, तेव्हा खूप सुंदर वाटतं मला रविवारी 8 वाजता रंगोली पाहायला. आणि तो चहाचा माझा टाईम असतो आणि त्यावेळेस रंगोली पाहत असते. रंगोली झाल्याशिवाय मी काही काम करत नाही. तर खूप सुंदर, खूप काही सांगणारं असं गीत आहे हे. आणि आशाताईंचंच खरं तर हे गाणं असल्यासारखं मला कायम वाटत राहतं की त्यांच्या लाईफमध्ये देखील अशा बऱ्याच गोष्टी झाल्या की त्या त्यातून सावरून पुढे आल्या. आणि एक त्यांचा एक वेगळा एक छबी त्यांची म्हणेन मी की त्यांनी तयार केली आणि त्या कायम आपल्या लक्षात राहिल्या. त्यांची सर्वच गाणी जी आहेत ती काही ना काही सांगून देणारी आणि ही जे गाणं आहे ते कथा सांगणारी मला वाटतं त्यांचं. तर पुढची फरमाइश घेऊयात. जे गीत मी म्हटलं ना आता खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ते गीत मला फार आवडलं आहे, ते म्हणजे आशा भोसले यांच्या आवाजातील मराठी गीत आहे. तर तेच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत ते म्हणजे नियमित श्रोते आहेत. ते म्हणतात, प्रगतीताई, आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला होता. आपण 2 वेळा 1949 सांगितलं पण नंतर तुम्ही बरोबर सांगितलं असं म्हणतात. धन्यवाद, नाराज होऊ नये असं म्हटलात. थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढं तीक्ष्णपणे आपले कार्यक्रम ऐकतायत ह्याचंच मला तर आश्चर्य वाटतं. प्रत्येक शब्द ना शब्द तुम्ही ऐकत असतात माझ्या क्लासिक रेडिओ शो किंवा बिग स्टार शोची म्हणा. तर सर म्हणतायत, लीनता, नम्रता, शीलनता, सुंदरता, मधुरता हे सर्व गुण जिथे आहेत त्या आमच्या लाडक्या प्रगतीताई. ओ माय गॉड, मला वाटलं सर खूप झालं, हे खूप झालं. लीनता, नम्रता, शीलनता, सुंदरता, मधुरता हे सर्व गुण जिथे आहेत त्या आमच्या लाडक्या प्रगतीताई. नमस्कार करतो. त्रिमूर्ती टेलर परंडा येथून ज्योतिबा मोहिते बोलत आहे. आज आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त साधून त्यांच्या आवाजातील एक मराठी गाणं नक्कीच मला देखील ऐकायचं आहे. सकाळ आशाजी यांच्या आधारित कार्यक्रमावर आयोजित केला होता, तो देखील खूप खूप छान झाला. थँक्यू सो मच सर. ताई, आशा भोसले यांच्या आवाजाची जादू समस्त मराठी मनावर अधिराज्य केलं आहे. तरी खास तुमच्या आवडीनं आज माझी फरमाईश आहे आणि सर्व श्रोता वर्ग देखील तो आवडीनं ऐकतोय फरमाईशचा. आणि माझ्या माहितीनुसार आशा भोसले दादा कोंडके खूप खूप आवडीचे होते आणि दादांना लग्नासाठी मागणी देखील घातली होती. ओ माय गॉड, हे मला माहिती नव्हतं. एक अट पण ठेवली होती मी लग्न झाल्यावर, कोंडके हे आडनाव लावणार नाही, भोसलेच ठेवणार. आणि महत्वाचं म्हणजे आपले लग्न हे गुप्त राहणार, दादांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला होता असं त्यांनी सांगितलं. एक आठवण सांगितली आहे असा एक किस्सा झाला होता. तर नक्कीच खूप छान अशी माहिती दिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर त्यांच्या हे जे तुम्ही मला खूप आदराने जे वाक्य दिलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर. असंच प्रेम करत रहा, ऐकत रहा रेडिओ त्यांना 90.4 FM. ज्योतिबा मोहिते सर यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. त्याचबरोबर जे म्हणतायत, खूप सुंदर गाणी, तुमचा आवाज देखील खूप छान आहे. आम्ही तुमचा कार्यक्रम लाईव्ह ऐकत आहोत. दुपारचे 2:21 झाले आहेत तरी झाडाखाली जेवण करत, म्हणजे दुपारी ते ऐकत होते 2:21, आता 2:41 होत आहेत दुपारचे. तरी मॅडम तुम्ही जेवण करण्यासाठी या, आम्ही आमच्या शेतात जेवण करत आहोत. नक्कीच सर, थँक्यू सो मच. रमेश आत्माराम सावंत मुक्काम पिंपरी तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथून बोलत आहे. तर त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. त्याचबरोबर आणखीन एक श्रोते आहेत, ते म्हणजे धाराशिव येथून आहे. धाराशिव येथूनच आहेत आय थिंक सो. कुठे गेले कुठे गेले आता फरमाईशमध्ये आणखीन की नावं आली ना त्यामुळे त्यांचा गीत घ्यायचं होतं. त्यांना मेसेज देखील केला होता तर त्यांनी कुठे गेले. आता सापडत नाही आहेत सर, तर पाहूयात सर सापडले तर नक्कीच त्यांची देखील फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तर हे जे गीत आहे ते आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे असं सांगितलं मी तुम्हाला. तर तेच गीत देण्याचा प्रयत्न करते. मी थोडंसं ट्राय करते, मला येते का पाहायचं हे गाणं जे आशाताईंच्या आवाजातील आहे. ये हो कशी प्रिया सवे तुझा अशा क्षण कशी प्रिया. त्याच्यातलं एक पुढचं कडवं का जळका.

पार्श्वभूमी वातावरणात पुन्हा एकदा व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती सर्वांचं स्वागत करते. दुपारचे 2:45 वाजतायत आणि खेळ बऱ्याच श्रोत्यांच्या फरमाईश राहिल्यात, तर नक्कीच मी ट्राय केलं होतं हे देखील. तर पुढची एक फरमाईश आहे, जे मराठी सह्याद्री जे चॅनल होतं त्यावरती हे गाणं मी ऐकलं होतं, चौकट राजा या चित्रपटातील एक गीत आहे, खूप सुंदर असं हे देखील गीत आहे. आता म्हणजे जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. चौकट राजा आला होता तेव्हा खूप लहान होते, तर पण गाणी मात्र त्याच्यातली ऐकली होती मी. तर त्याच चित्रपटातील गीत पाठवलं आहे. आपले श्रोते आहेत, नियमित श्रोते आहेत, मुक्काम पोस्ट पेणू तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून बंटू गवळी, सरस्वती गवळी, ओम दादा गवळी, तर आशा भोसले यांनी गायलेलं सुमधुर गीत आहे लहानपणी सह्याद्री. राईट, त्यांनी पण लिहून पाठवलंय लहानपणी सह्याद्री दूरदर्शनवर पाहिला हा चित्रपट आज आठवला, हे गाणं देखील खूप सुंदर आहे, तर हे गीत आम्हास नक्की ऐकवा असं त्यांनी सांगितलं. तर नक्कीच ऐकूयात. आपले जे श्रोते आहेत पेनूर येथून बंटू गवळी सर, सरस्वती गवळी, ओम दादा गवळी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

खूप छान असं हे देखील गीत होतं आशाताईंच्या आवाजातील. आणि खरं तर 2 तासात आशाताईंना सांगणं अजिबात जमणार नाही आहे मला, कारण की त्यांची इतकी गाणी आहेत, त्यांचा प्रवास खूप मोठा आहे. तरी देखील मी प्रयत्न केलाच की त्यांची बरीशी गाणी घेण्याचा. त्यामध्ये आपण आलो होतो सॉरी के वरती होतो आपण, मग त्याच्यातलं एक गीत आलेलंच आहे त्यातलं 90s मधलं. परत 90s मध्ये आणखीन एक त्यांचं गीत खूप गाजलं, यल यल पासून येतं, ले गई ले गई हो ले गई ले गई ले गई ले गई. परत एम पासून येतो जे मगाशी आपण गाणं ऐकलं, मेरा कुछ सामान. एन पासून येतं, निगाही मिलाने को जी चाहता है. आणि पुढे आणखी निवडणारच आहोत ओ पासून, माझ्या आवडीचं गाणं आता अशोक शिंदे यांचं गीत येणारच आहे, ते आपण घेऊच यात. पण पुढची फरमाईश सोमवार टू सोमवार यांची फरमाईश असते पण पूर्ण नाही करता आली. आमच्या कुटुंबाच्या आवडत्या लाडक्या आणि सर्व प्रिय प्रगतीताई यांना माढा येथून राजकुमार माने सरांचा नमस्कार. काल सोमवार होती पण फरमाईश काही घेतली नाही, काल कार्यक्रमासाठी गेलो होतो त्यामुळे काही मला फरमाईश देता आली नाही. पण आज तुम्ही आशा भोसले यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त हे जो हा जो माहोल बनवला आहे तो संपूर्ण कार्यक्रम अगदी आशामय झाला आहे, त्यामुळे आजचा आम्हाला गीत ऐकायचं आहे. या गीताची खरं तर खासियत हेमंत आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे गीत आहे, हा खेळ सावल्यांचा हा चित्रपट आहे. तर हे गाणं ऐकलं की मी माझ्या मित्राची मला फार आठवण होते, कारण त्यांनी कॉलेज जीवनात कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये हे गाणं डबल आवाजात गायलं होतं. क्या बात है, त्यांचा पहिला नंबर आला होता, आज तो आपल्यात नाही आहे याचं देखील मला दुःख होतं. तरी पण हे गाणं जरूर लावावं, तुमच्या आवाजातील गाण्यांचा कार्यक्रम एक दिवस रेडिओ उत्तीर्णावर व्हावा अशी श्रोत्यांची इच्छा आहे. नक्कीच प्रयत्न करूयात त्यासाठी देखील. तरी केव्हा पूर्ण होतीये आपण वाट पाहूयात. बरे असो नियमित श्रोता नियमित श्रोते राजकुमार माने, सुजयश्री माने, ऐश्वर्या गणेश सातपुते, अकलूज प्रियंका, गणेश बारकर पुणे, राजकीय सॉरी

राजकिरण आणि जयकिरण माणी माढा तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून. तर त्यांचं ते गीत आहे. खरं तर याची एक गोष्ट सांगायची म्हणजे आशाताई जेव्हा हे गीत गात होत्या त्याच्यावरती आशा त्यांचं पण आशाच आय थिंक सो ज्या हिरोईन होत्या त्यांचं नाव आता आठवत नाही मला. आशा काळे होत्या आय थिंक सो. आशा काळे, हो आशा काळेच होत्या. तर त्यांनी सांगितलं होतं जेव्हा त्या लहेजामध्ये त्यांनी गाणं म्हटलं होतं त्याच्यातलं एक कडवं त्यांना येत नव्हतं. म्हणजे हाय जो हा शब्द जो त्यांनी उल्लेखनीय असा याच्यामध्ये म्हटलेला आहे तो हाय त्यांच्या एक्सप्रेशनसोबत मॅच होत नव्हता. तर त्यांना खूप टेन्शन आलं होतं. खूप वेळेस त्यांनी प्रॅक्टिस केली होती आशा काळे यांनी पण ते काही जमलं नाही. परत त्यांनी सांगितलं की मी आशाताईंना स्मरून हे गाणं केलं, त्यांना स्मरले तेव्हाच ते गाणं मला जमलं आणि मी म्हटलं की आता माझ्याकडून काही होत नाही पण तुम्ही मला नक्कीच एक बळ द्या. त्यावेळेस त्यांनी हे गाणं पुन्हा एकदा रिट्राय करून जे केलं तेव्हा मग त्यांना ते आशाताईंना जेव्हा त्यांनी स्मरलं असं त्यांनी सांगितलं एका मुलाखतीत की जेव्हा मी त्यांना नमन केलं आणि नंतर मी ते गाणं केलं तेव्हा मला ते जमलं एक्सप्रेशनसोबत, असा एक किस्सा आशा काळे यांनी देखील त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. तर डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे पडद्यावरती दिसतात आपल्याला आणि आशा काळे, हेमंत मुखर्जी आणि आशा भोसले यांच्या आवाजातील गीत आहे. हृदयनाथ मंगेशकर यांचा म्युझिक आहे. सुधीर मोघे यांचं हे गीत आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे. जेवायला बसलो ताई, खूप उशीर झाला आहे. मी दररोज 2 वाजता जेवण करत असतो पण गाणी ऐकण्यासाठी थांबलो. पण आता तुम्ही लावल्यावर गाणं ऐकेन, नाराज नाही बरं का असं म्हणतात. खरंच खूप खूप आणखीन देखील खूप श्रोतांच्या फरमाईश राहिल्यात. मलाच टेन्शन येतं की माझ्याकडून राहून जातं. तर हेच गीत आणखीन एका आपल्या श्रोतांना ऐकायचं आहे. ते म्हणतात मला देखील हे गीत ऐकायचं आहे. अनिल गायकवाड, गपाट बप्पा, तात्या, वाशी, लकप, हे असं त्यांनी पाठवलं. एक तुटक तुटक मेसेज केल्यामुळे मला नाही समजलं पण त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. अनिल गायकवाड सर आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्र आहेत यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. आणि सुंदर असं गीत आहे, म्हणजे थोडासा बाज म्हणजे कोली गीताचा देखील याच्यात येतं असं मला वाटतं. गोमुसंगती न माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतीची राणी तू होशील काय, आर संगती न तुझ्या मिळणार नाय, आर संगती न तुझ्या मिळणार नाय, तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाय. गोमुसंगती न माझ्या तू येशील काय. चला तर आनंद घेऊयात या एव्हरग्रीन गाण्याचा पुन्हा एकदा. आशा भोसले आणि हेमंत मुखर्जी यांच्या आवाजातील हे सुंदर असं एव्हरग्रीन गाणं.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. आणखीन भरपूर गाणी, खरं तर 2 तासात अशताईंना सांगणं हे खूप कठीण आहे आणि 2 तासात त्यांची सर्वच गाणी घेता येतील हे देखील खूप कठीण जात आहे मला. आणि आणखीन एक कठीण गोष्ट माझ्यासाठी आहे ती म्हणजे आपले श्रोते, जे रेग्युलरचे श्रोते आहेत त्यामध्ये त्यांची देखील गाणी घ्यायची राहिली आहेत मला, आणि त्याचबरोबर नवीन देखील श्रोते आहेत त्यांना ॲड करण्यासाठी तेवढाच मला प्रयत्न करावा लागतोय. तरी जास्तीत जास्त इतर देखील श्रोत्यांना घेण्याचा प्रयत्न करताच असते. तर पुढची फरमाईश घेऊयात. अशोक शिंदे, मंगळवार टू मंगळवार त्यांची फरमाईश असते. ते म्हणतात, नमस्कार प्रगतताई, सीना दारफळ येथून आपला नियमित श्रोता. मंगळवार टू मंगळवार माझी फरमाईश असते. जणू काही आशा भोसले आपल्या रेडिओ त्रेणाच्या स्टुडिओमध्ये आल्यात की काय, गाणी गात आहेत असंच वाटतंय. आज आशाजींचा

0: माय वन ऑफ फेवरेट चॉकलेट बॉय म्हटल्यानंतर काय बोलावं की ते काहीही केलं तरी त्यांचा जो औरा होता त्यावेळेसचा तो लाजवाब होता आणि त्यावरती साजेसा असा आवाज जो भेटला तो म्हणजे आशाबाईंचा. तर गीत
1: ओ मेरे राजा खफा न होना देर से आई दूर से आई मजबूरी थी फिर भी मैंने वादा तो निभाया.
0: असंच मी श्रोत्यांना म्हणत असते की जेव्हा मी केव्हा उशीर येतो तेव्हा मजबूरी थी फिर भी मैंने वादा तो निभाया खफा ना होना देर से आई दूर से आई वादा तो निभाया. असंच म्हणत उशीर झाल्यानंतर श्रोत्यांना हेच डेडिकेट करावं असं वाटतं. तर जे म्हणतात श्रोते मला की मी उशीरा येते अशाने नक्कीच हे गीत डेडिकेट करणार आहे मी. चला तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा पुन्हा एकदा. या गीतात मध्ये ज्यांनी फरमाईशी पाठवली अशोक शिंदे दारफळ येथून नियमित श्रोत आहेत मंगळवार टू मंगळवार यांची ही फरमाईश आहे. आनंद घेऊयात आणि एव्हरग्रीन गाण्यात पुन्हा एकदा हरवून जाऊयात.
1: राजा
2: राजा

तर पुढचं एक तडकतं भडकतं गाणं असं जे म्हणते मी ते म्हणजे खूपच सुंदर असं आर डी बर्मन आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हेलनवरती जेवढी काही आशाताईंनी गाणी गेलेत ती एकदम सुपर डुपर हिट राहिलेली आहेत. तर सुंदर असं हे देखील गीत आहे, ते गीत ऐकायचं आहे. आपले जे श्रोते आहेत ते म्हणजे महेश घोडके, तायप्पा लोके, सोमा शिणगारे, त्यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. ते आहेत धाराशिव येथून. तर ऐकूयात महेश घोडके, तायप्पा लोके, सोमा शिणगारे यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच. आपल्या सोबत 3:14 होत आहेत आणि तुम्हाला जसं मी सांगितलं की या 2 तासात खरं तर आशाजींना सांगणं आणि त्यांची गाणी देणं हे खरंच खूप कठीण आहे माझ्यासाठी देखील आणि आपल्या श्रोत्यांना देखील ते सर्वांना माहितीच आहे की रोजचा देखील कार्यक्रम करत असताना बऱ्याचशा श्रोत्यांच्या मला फरमाईशी राहून जातात. तर आजचा कार्यक्रम खरंच आशामयी झाला आहे असं प्रकाश भोबळे सरांनी देखील सांगितलं. बऱ्याच श्रोत्यांनी सांगितलं की आजचा कार्यक्रम खूपच सुंदर पद्धतीत मी देखील तो सांगितलाय आणि घेतलाय. देखील गाणी देखील खूप सुंदर अशी साजेशी खूप छान जी गाणी ऐकली जात नाहीत अशी देखील गाणी घेण्याचा प्रयत्न केलाय आणि मी देखील गाऊन दाखवल्यामुळे आणखीन तो सर्वांनाच आवडलाय. तर जाता जाता पुन्हा एकदा आशा ज्या आज जरी आपल्यात नसल्या तरी देखील त्यांची जी गाणी आहेत त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत या कायम आपल्या स्मरणात राहणार आहेत आणि त्यांना आपण सतत आठवत देखील राहणार आहोत. तर जाता जाता सुंदर असं त्यांचं एक गीत देणार आहे आणि पुन्हा एकदा विश यू मेनी मेनी हॅपी टर्न्स ऑफ द डे आशाजी असंच म्हणूयात आणि पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करत भेटूयात उद्या. तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. आणि जे गीत खरं तर त्यांच्या लाईफमध्ये खूप साजेसं आहे एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मी नमी असंच म्हणत त्यांच्यासाठी हे गाणं डेडिकेट करूयात. ऐकत रहा आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे जीवनाच्या प्रवासामध्ये जात असताना यशाचे अनेक टप्पे पार केलेले असतात, आयुष्यामध्ये चढउतारही पाहिलेला असतो आणि त्यामुळे निश्चितच ते यशस्वी होत असतात। त्यांच्या या यशाचा प्रवास आपण जाणून घेत असतो जेणेकरून आपल्यालाही मोटिवेशन मिळावं आणि पुढे प्रवास करत असताना ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याकडे अगोदरच त्याचं ज्ञान असावं। अशा पद्धतीनं आपण तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये सर्व तेरणाचे जे ॲल्युमिनी आहेत त्यांचं आपण जाणून घेत असतो, त्यांच्या यशाचा प्रवास जाणून घेत असतो। आज अशाच पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे ऋषिकेश केंद्रे यांना, ते 2016 पासआउट आहेत मेकॅनिकल या ब्रँचमधून आणि सध्या ते डसॉल्ट सिस्टीम पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारचं करिअर त्यांनी घडवलेलं आहे, तेव्हा आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या यशाचा हा प्रवास। मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो ऋषिकेश, आपल्याला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या परिसरामध्ये येऊन काय वाटतं, कसं वाटतं ते सांगा।
2: सर्वप्रथम धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल, कारण हे आत्ता मी जेव्हा हा परिसर बघतो खूप बदल झाला आहे आणि हा बदल चांगला आहे, यामुळे निश्चितच कॉलेजला आणि एकंदरीत विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल असं माझं मत आहे।
1: अच्छा, 2016 आणि 2022 सहा वर्षात फरक पडला असं दिसतो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किमान।
2: हो नक्कीच,
1: बरं। आणि आता दुसरा विषय याच्यामध्ये असा येतो की 2016 आत्ताच्या ह्या सहा वर्षानंतर, तर 2016 अगोदरचं जे इंजिनिअरिंग कॉलेजचं तुमचं अकॅडमिक्स होतं, त्या काळातलं जे काही इथलं शिक्षणाचं वातावरण होतं, त्या आपण स्मृतींना काही उजाळा मिळाला का।
2: हो नक्कीच, 2000 कारण जेव्हाही कॉलेज इवन कॉलेज समोरून जाताना नॉस्टॅल्जिक झाल्यासारखंच होतं, कॉलेजमध्ये आल्यानंतर एक वेगळी फिलिंग राहते। आता ते सहा वर्ष झाल्यानंतर कॉलेज सुटलंय तर ते कॉलेजमध्ये आल्याची फिलिंग कधी वेगळीच राहते आणि आय ऑलवेज लाईक इन द कॉलेज।
1: काय जुन्या मित्रांची वगैरे आठवण, त्यावेळेस केलेलं मौज मजा असं सगळं?
2: खूप, प्रत्येक ठिकाणी म्हणजे कॉलेजमध्ये, इथं लास्ट इयरला आम्ही या बिल्डिंगमध्ये होतो आपण जिथे बसलो, फर्स्ट इयरला तिकडं फर्स्ट इयरची सेपरेट बिल्डिंग होती, तिकडे वेगळीच धमाल होती, तिथे लायब्ररीमध्ये लायब्ररीचा एरियामध्ये थोडासा धिंगाणा खूप चालायचा, शांततेची गरज होती पण तिथे धिंगाणा खूप चालायचा, खूप खूप अशा गोष्टी आहेत ज्या आठवतात।
1: सुरुवातीला तर आता ह्या सगळ्या गोष्टी आठवलेल्या असणार आहेत, पण आता जे ऐकणारे विद्यार्थी आहेत त्यांना हे पण ऋषिकेश तुमच्याकडून ऐकायचं आहे की चार वर्षाच्या कालावधीमध्ये, तुमच्या एज्युकेशनच्या कालावधीमध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातलं तुमचं शिक्षण कसं राहिलं, अकॅडमिक्स कसं राहिलं?
2: ॲक्च्युली माझं आता 2012 मी फर्स्ट म्हणजे ॲडमिशन घेतलं, 2012 म्हणजे इंजिनिअरिंग करायचं माहिती होतं फक्त, पण इंजिनिअरिंग काय असतं हे कॉलेजमध्ये आल्यानंतरच कळतं, म्हणजे एवढी म्हणजे माझ्या घरात कोणी एवढं असं जास्त शिकलेलं नव्हतं, त्यामुळं माहिती होती की आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे, ऐकून होतो की इंजिनिअरिंग चांगलं असतं, इंजिनिअरिंगने आयुष्य सुधारतं, पण ते इंजिनिअरिंग ॲक्च्युअलमध्ये काय असतं हे एक कॉलेजमध्ये आल्यानंतर नाही, एक 5-6 महिने इथं घालवल्यानंतर नाही समजून येतं की बाबा हळूहळू ही अशी गोष्ट आहे।
1: अच्छा, आणि आपल्याला जे काय ग्रो करायचं आहे त्याच्या स्टडीचा पण फॉर्मॅट बदलतो।
2: हो बरोबर, कारण आपण 12वीपर्यंत एक विद्यार्थ्याचा एक वेगळा माइंडसेट असतो आणि माझं असं होतं की आम्ही जे माझं जे 12वीपर्यंत स्कूलिंग झालं ते आमचं कॉलेज जे होतं ते हायस्कूलला जोडूनच होतं, ज्युनियर कॉलेज जे म्हणजे ते शाळेचा वेगळा अनुभव नव्हता, तो शाळेपेक्षा वेगळा अनुभव नव्हता, पण इथे डायरेक्ट नंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर एक पूर्णपणे एक फेज चेंज झाल्यासारखा अनुभव, म्हणजे आयुष्यामध्ये एक नवीन फेज चालू झाल्यासारखा.
1: चार वर्षाच्या कालावधीमध्ये आता मेकॅनिकलला तर प्रवेश घेतलेला होता, त्यामुळे मेकॅनिकलच्याच माध्यमातून तुम्हाला पुढचं करिअर घडवायचं होतं, तर त्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला लेक्चरचा सपोर्ट असेल किंवा तुमच्या स्वतःचा स्टडीचा भाग असेल, तो कसा राहिला?
2: नक्कीच, कारण अकॅडमिकली आता सुरुवात जेव्हा झाली तेव्हा एक 12वीपर्यंत बेसिक असतो आपला तयार, पण त्यानंतर इम्प्लिमेंटेशन साईड ज्या गोष्टी जे की ज्याच्यासाठी इंजिनिअरिंग जाण गरजेचं असतं ॲप्लिकेशन लेवलला, त्या गोष्टी आपल्याला कॉलेजमध्ये आल्यानंतर हळूहळू शिकायला म्हणजे समजायला सुरुवात होते, आणि त्या दृष्टीनं आपण तसा विचार करायला लागतो. तर त्या गोष्टी फर्स्ट इयरला थोडीशी जाणीव यायला लागते हळूहळू, जसं आपण कॉलेजमध्ये ग्रो होत जातो त्यानुसार आपलं एक विचारसरणी पण बदलत जाते हळूहळू. आम्ही फर्स्ट इयरपर्यंत तेवढं कॅज्युअल घेतो माणूस, पण सेकंड इयर थर्ड इयर ह्या गोष्टी थोड्या थोड्या मॅच्युरिटी जशी जशी येत जाते त्यानुसार मग आम्ही त्यानुसार विचार करायला लागतो. आणि ठीक आहे, फर्स्ट इयर सेकंड इयरपर्यंत आपण तेवढा विचारही नाही करत आणि एक कॉलेज लाईफ जगण्याचा पण आनंद घेतो आपण, पण थर्ड इयर येईल किंवा लास्ट इयर येईपर्यंत आपल्याला एक वेगळं भान पण निर्माण होते की बाबा आपल्याला कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर या वेगळ्या कॉर्पोरेट जगामध्ये किंवा एका लाईफ जॉबच्या जगामध्ये किंवा बिझनेस करायचा, ह्या गोष्टींचा पण आपण हळूहळू विचार करायला लागतो. तोच विचार नॉर्मली होता, माझं बिझनेसचं काही नव्हतं, मला जॉब करायचा होता सुरुवात, कारण बिझनेस करण्यासाठी थोडा अनुभव पण गरजेचा आहे, भविष्यात काय होईल ते माहित नाही.
1: अच्छा अच्छा,
2: पण एक बेसिक
1: इंजिनिअरिंग करत असताना एक कंपनीमध्ये जॉब करणं असा एक
2: करणं.
1: अच्छा, म्हणजे ज्यावेळेस मेकॅनिकलचं हे चार वर्षाचं पूर्ण तुमचं शिक्षण होतं, त्यासोबत फक्त जे अकॅडमिक्समधलं जे पाठ्य म्हणजे काय बुक्समधलं नॉलेज आहे तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं का, इतर पण काही समजा ॲक्टिव्हिटीज असतील, इतर काही समजा नॉलेज गेन करण्याचा भाग असेल तर तोही करत होता?
2: इंजिनिअरिंगमध्ये असताना थोडंफार म्हणजे मी सेकंड इयर थर्ड इयरपर्यंत नाही, पण जेव्हा मी लास्ट इयरला होतो नक्कीच मेकॅनिकलशी रिलेटेड काही सॉफ्टवेअर आहेत जे डिझाईनमध्ये वापरले जातात मेकॅनिकल डिझाईनमध्ये, जसं की ऑटोकॅड आहे, कटिया आहे, हे मला हेल्प करतात, हे नक्कीच हेल्प करतात. जर आता ज्या डोमेनमध्ये इवन मेकॅनिकलमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये फ्युचर जॉब करता येतो, जसं की एक डिझाईन ही एक फील्ड झाली, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये क्वालिटी चेकमध्ये तुम्हाला ज्या फेजमध्ये किंवा ज्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे त्या दृष्टिकोनातून मग तुम्हाला ते संलग्न कोर्सेस अवेलेबल असणार आहे. आता तर बरेच गोष्टी ऑनलाईन अवेलेबल असल्यामुळे ते इझिली ॲक्सेसिबल आहेत मुलांना, फिंगर टिप्सवरती अवेलेबल आहेत.
1: तेरणा कॉलेजमधले जे लेक्चर्स आहेत ते आणि तुमचं मग नातं कसं राहिलं एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून?
2: ॲक्च्युली मी म्हणजे भाग्यवान आहे की प्रत्येक म्हणजे ज्या पण वर्षी होतो मी मला सगळ्या शिक्षकांबरोबर चांगलं रिलेशन राहिलं, त्यामुळे मला म्हणजे एखाद्या वेळेस मला जर काही एखादी अडचण आली तर मी माझं तरी मी घाबरत नव्हतो, कसं कारण विद्यार्थ्यांना कसं होतं की कसं जायचं शिक्षकांना अप्रोच कसं करायचं, ह्या गोष्टी मला वाटतं की विद्यार्थ्यांनी थोडासा न्यूनगंड थोडासा बाजूला ठेवावा आणि आपल्यात काही कमी आहे तर त्या गोष्टी अप्रोच करून सॉल्व करून घ्याव्या, त्या कारण त्या तुमच्या फायद्याच्या आहेत. तर ह्या मी सतत मी शिक्षकांना वर्गातही क्लास चालू असतानाही विचारायचो त्यांना प्रश्न माझे, आणि त्यामुळे त्यांच्या मी लक्षातही राहायचो.
1: वा बर, आता एक असा विषय आहे की तो म्हणजे जसं आता इंजिनिअरिंगला स्कूलिंग इथं झालेलं होतं भोसले हायस्कूलला असं म्हटलं, मग असा काही विषय होता का की घरचे काय करतात नेमकं मग वडील वगैरे, आणि त्यांनी काय असं सांगितलं होतं का तुम्हाला की हे स्वप्न पूर्ण करायचं किंवा अशाच पद्धतीनं काहीतरी व्हायला हवं, असं काही झाली होती का चर्चा?
2: माझे वडील सर्व्हिसला होते, PNC मध्ये होते, आई माझी गृहिणीच आहे. असं माझ्या आईची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, पण मी त्यांची ती अकॅडमिकली एक्सलन्स तेवढी मे बी माझे प्रयत्न कमी पडले आणि तेवढा मी स्कोर करू नाही शकलो, त्यामुळं पण माझ्या मनात होतं की मी इंजिनिअरिंग म्हणजे माझी इच्छा होती की मी इंजिनिअरिंग करावं, पण त्यांचं पण एक स्वप्न मी पूर्ण करावाची इच्छा होती, पण ते नाही झालं. पण जे मी करतोय त्याच्याने त्यांना आता आनंद भेटतोय, त्याच्यात माझा आनंद, आय थिंक मी ते मग एक स्वप्न तरी त्यांना मी आनंद देऊ शकतोय माझ्या जे काही मी आता करतोय
1: त्याच्या. फॅमिलीने सपोर्ट केला?
2: हो नक्कीच, कधीही त्यांनी मला असं रोखलं नाही कोणती गोष्ट करण्यापासून. मला हे करायचंय, मी एक किस्सा सांगतो तुम्हाला, मी एक वर्ष इंजिनिअरिंग नंतर गेट करायचा प्रयत्न गेटची एक्झाम द्यायचं माझं ठरलं होतं, मी त्यांना सांगितलं मी एक वर्ष काही करणार नाही, त्यांनी काहीच म्हणले नाहीत. माझ्या वडिलांनी मला फुल सपोर्ट केला. इवन मी तिथे सक्सेस नाही झालो, सक्सेसफुल नाही झालो, पण त्यानंतर त्यांनी मला असं कधी जाणून नाही दिलं की बाबा तू असं असं म्हणला होता, एक वर्ष घालवलास. पण ते स्वतःला मला जाणीव होती की बाबा मी एक वर्ष घालवलं आहे, पण आता मी काही नाही करू शकलो. ठीक आहे, मी आता इथून पुढे अजून जबाबदारीनं वागेल आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
1: अच्छा, मग ज्यावेळेस 2016 हे इंजिनिअरिंगचं पासआउट झालं, त्याच्यानंतर मग कंपनीमध्ये तर जॉब करायचं अगोदरपासून ध्येय होतं, मग ते कसं गाठलं आणि 2016 आज 2022 काय काय चेंज झाले जॉबच्या दृष्टिकोनातून?
2: ॲक्च्युली मी 2016 पासआउट झाल्यानंतर एक वर्ष तर मी माझं हे गेलं, फेल गेलं म्हणण्यासारखं झालं. त्यामध्ये मी नॉलेज भरपूर गेन केलं, कारण गेटचा अभ्यास करताना तुम्हाला खूप मोठा पूर्ण इंजिनिअरिंगचा 2-3 अभ्यास एका वर्षात करावा लागतो. त्यामुळं जे थोडाफार जे आपल्या गोष्टी चुकून राहतात आपल्याकडनं इंजिनिअरिंगमध्ये, किंवा आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, त्या गोष्टींना बारीकीनं लक्ष द्यावं लागतं. त्या गोष्टी मी लक्षात त्यावेळी त्या एका वर्षामध्ये त्याचा अभ्यास झाला, त्याचा फायदा झाला माझं बेसिक पूर्णपणे म्हणजे पक्क करण्यासाठी. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यानंतर मी ॲक्च्युली मी ते असताना कोर्स केला होता, एक जे डिझाईनशी रिलेटेड जे मी तुम्हाला म्हणलं ते कोर्सेस केलेले, पण तो कोर्स इथे उस्मानाबाद सारख्या शहरामध्ये तेवढा खोलपर्यंत जेवढा वास्ट जे सॉफ्टवेअर आहे तेवढा ते अवेलेबल नव्हतं. मग पुण्याला जाऊन मला तो कोर्स पूर्णपणे करावा लागला, जेणेकरून मग मला ते तिथून मला मदत झाली की कंपनीमध्ये मग जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो त्यांनी मला त्या गोष्टींवर माझा अकॅडमिक प्लस हा कोर्स या दोन्हीचं नॉलेज हे बघितल्यानंतर मी कंपनीत माझं सिलेक्शन झालं.
1: अच्छा, म्हणजे 2017
2: 2017च्या डिसेंबरमध्येच आय गेस माझं 1.5 वर्ष, कारण तो कोर्स करण्याचा कालावधी 6 महिन्याचा होता, पण 6 महिन्याच्या आतच माझं प्लेसमेंट झालं होतं 5व्या महिन्यातच.
1: मुळात आता आपण काय पाहतो की उस्मानाबादच्या भागातून किंवा ग्रामीण भागातून गेलेल्या मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो, तिथं आपण इंटरव्ह्यूला कसं समोर जायचं किंवा काय करायचं असं बऱ्याचशा गोष्टी येतात. आज हे ते त्या गोष्टी थोड्यावर दिसून येतात, तर त्याला कसं ओव्हरकम करायचं?
2: नाही, नक्कीच, कारण तो अनुभव मीही म्हणजे त्यातून मीही गेलेलो आहे. मी सुरुवात ॲक्च्युली लास्ट इयरला जेव्हा मी होतो त्यावेळेसपासून मी आपल्या कॉलेजमध्ये ना तेव्हा एक TCS कंपनीचे येतात ते, तर त्यांच्या त्या क्लासेसला मी अटेंड केलं. त्यामध्ये थोडंफार इंग्लिश बोलण्याची आणि कम्युनिकेशन स्किल्सची माझी इम्प्रूव्हमेंट झाली. त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या ज्या की तुम्हाला हेल्पफुल होतील, तर त्यानुसार मी प्रयत्न करत होतो. मी झोपेत पण इंग्लिश बोलायचा प्रयत्न करायचो, मी रात्री स्वतःशी एक डायलॉग क्रिएट करायचो, एखादा सीन क्रिएट करायचो, आणि मग त्यानुसार मी माझाही आणि समोरच्याचंही भाषण म्हणजे संभाषण एकत्र करायचो, आणि तिथे मला कोणी जज करणार नव्हतं जर मी चुकलो. त्यामुळं जे न्यूनगंड ह्याच्यामुळे तयार होतं की समोरचा आपल्याला जज करेल. पण जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलताय तेव्हा तुम्हाला जज करणारं कोणी नसतं. स्वतःशी बोला किंवा आरशात बघून बोला, जर तुम्हाला समोर प्रतिकृतीच पाहिजे तर आरशात बोला. त्यामुळे काय होतं की हळूहळू तुमची जी भीती आहे ती कमी होत गेली. माझंही ते झालं, हळूहळू ती भीती कमी होत गेली. इंग्लिश तर अजूनही तेवढे परफेक्ट नाही,
1: पण
2: जे कामासाठी गरजेचे आहे मी काम पूर्ण करू शकतो एवढं मला जमतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणं. जेवढे तुम्हाला इंग्लिश गरजेचे आहे त्यापेक्षा तुमचं अकॅडमिक सी कंपनीलाही तुम्हाला सगळेच असं नसतात की कस्टमर फेसिंग असतात. तुम्हाला प्रत्येकालाच कम्युनिकेशन स्किल एकदम स्ट्रॉंग पाहिजे किंवा लँग्वेज एवढी स्ट्रॉंग पाहिजे असं गरजेचं नसतं. आता काही रोल्स असे असतात की कस्टमर फेसिंग असतात,
1: बरोबर,
2: आणि काही रोल नसतात. तर मग कोणत्या रोलमध्ये तुम्ही जाणार आहेत त्यानुसार मग तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे की तुमचे कम्युनिकेशन की तुमची लँग्वेज बिल्ड करायची. लँग्वेज मला तरी आतापर्यंत लँग्वेजमुळे कधीही प्रॉब्लेम आला नाही.
1: अच्छा, मग आता 2017 जी कंपनी जॉईन केली तीच आता आहे का त्याच्यामध्ये पण चेंजेस?
2: नाही, ॲक्च्युली मी 2017 HCL टेक्नॉलॉजीज म्हणून कंपनी जॉईन केलेली. त्यानंतर मी एक वर्षानंतरच चेंज केलेलं. मला काही इश्यूजमुळे मी दुसरी कंपनी जॉईन केली. त्यानंतर मी कॅपजेमिनी म्हणून एक फ्रेंच कंपनी

0: पूर्ण झाल्यासारखा वाटतो सध्याला.
1: अच्छा, मग आता बऱ्याच इंजिनियर किंवा जे आता अशा कंपनीमध्ये जॉब करतात, प्रत्येकाची इच्छा असते कधी ना कधीतरी एकदा म्हणजे आपण आउट ऑफ कंट्री जाऊन यावं, काहीतरी तिकडे जाऊन काम करून यावं, असं काही स्वप्न आहे किंवा ते पण काही असं पूर्ण करण्याचा विषय आहे?
0: सध्या तरी माझा असा विचार नाही आहे. होता तो विचार प्रत्येकाचा असतो, आय टीमध्ये काम करणाऱ्यांचा तर नक्कीच असतो. त्यामागे काही फायनान्शियल रिझन्स असतात, कारण बाहेर गेल्यानंतर परदेशी गेल्यानंतर जे तुमचं इन्युमरेशन आहे ते वाढतं, त्यामुळं नक्कीच त्याचा फायदा होतो. भविष्यात असा विचार आहे माझा नक्कीच कुठे जायचा माझा, पण बघूया पुढे काय होतं.
1: अच्छा अच्छा,
0: आता सध्याला तरी काय विषय असा विचार नाहीये.
1: तर आता एकूण हे ऐकणारे जे सर्व विद्यार्थी मित्र आहेत, खास करून आता आपण बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पाहतो की तिथल्या तिथल्या भागातले मुलं ॲडमिशन घेताना दिसून येतात. अगोदरचा काळ वेगळा होता, पण आता आपण पाहतो बहुतांशी मुलं उस्मान जिल्ह्याशी निगडीत आहेत आणि ते इथलेच विद्यार्थी जे आहेत ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहेत आणि घेतलेले पण आहेत. त्या सर्वांना जर येणारे आहेत त्यांच्या 2-3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये जर त्यांना अजून काही गेन नॉलेज करायचं असेल तर आजच्या जमान्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीनं स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे असं वाटतं?
0: माझा असं विचार आहे की इंजिनिअरिंग असं फील्ड आहे की तिथं तुमचं बेसिक मुळात तुमचं फाउंडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनीथिंग. तुमचं जर फाउंडेशन जर मजबूत असेल तर वरती तुम्ही काही करू शकता. तर तुमचं फाउंडेशन एकदम बिल्ड करा, त्याच्याने काय होतो त्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आणि जेव्हा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो तेव्हा तुम्ही काही अचीव करू शकता. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही ज्या पण गोष्टींना नजरअंदाज करून चालतो त्या गोष्टी करू नका, थोडाफार एन्जॉय करा, सगळ्या गोष्टी करा, पण त्यानुसार जे आपले इंजिनिअरिंगचं कोर नॉलेज आहे ते तुम्हाला कधीही हेल्प करतं. कारण सरतेशेवटी जे फाउंडेशन आहे तुमचं ते तुम्हाला मदत करतं, तर फॉर्म्युलेज काही चेंज होणार नाहीत, पण वरती त्याचं ॲप्लिकेशन ह्या गोष्टीत करायचं की त्या गोष्टीत करायचं ते वेगळा भाग झाला. ते कंपनीत गेल्यानंतर किंवा तुम्ही बिझनेस करता त्यावेळी तुम्ही ठरवता, पण मुळात तुम्हाला त्या गोष्टी आधी माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या कोर नॉलेजवरती भर द्या आणि कम्युनिकेशन स्किल आणि लँग्वेज थोडंफार त्याचं मदत नक्कीच होते.
1: मित्रांनो, आपण बोलत आहोत, संवाद साधत आहोत ते ऋषिकेश केंद्रे यांच्याशी. 2016 साली मेकॅनिकल ब्रँचमधून पासआउट झालेले आहेत, सध्या डसॉल्ट सिस्टीम यामध्ये पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत. ऋषिकेश, असा विषय आहे की पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट झालं, ठीक आहे, घरच्यांनी पण सपोर्ट केला, सगळं झालं, एवढं सगळं सुरळीत झालं की कधी कधी अडचणी पण आल्या?
0: थोडासा ब्राईट स्टुडंट म्हणजे मी म्हणणार नाही स्वतःला, पण थोडं माझं अकॅडमिक चांगलं होतं त्यातल्या त्यात, तर मग घरच्यांकडून पण ते कंटिन्युअसची अपेक्षा असते. तर सेकंड इयर फर्स्ट इयर माझं खूप चांगलं गेलं, चांगले मार्क्स आले, घरचे खुश झाले. थर्ड इयरमध्ये मी थोडासा जास्त तेवढा लक्ष दिलं नाही अकॅडमिकवरती, जास्त जरा बाकी गोंधळ करणे, मित्रांबरोबर मस्ती करणे या गोष्टींमध्ये थोडं लक्ष दिल्यामुळं थोडंसं माझं थर्ड इयरच्या फर्स्ट सेममध्ये मार्क्स कमी आले, त्यामुळे घरचे खूप नाराज झाले होते. पण मग मी त्यानंतर सेकंड सेमिस्टरमध्ये कव्हर केलं, बाकीच्या गोष्टीही केल्या, पण यांनाही थोडंसं महत्त्व दिलं आणि मग थोडंफार
1: ना. पण अशा अडचणी आल्यानंतर, डिप्रेशन आल्यानंतर, चला सगळं सोडून आपण आता कुठं जंगलात जाऊन बसूयात असं कधी
0: नाही, तसा विचार मी करत नाही ॲक्च्युली. मी माझं एक गोल होतं, मी त्या अचीव करण्यासाठी मी प्रेरणात नव्हतो. मी घरातला मोठा आहे, मला एक माझ्या लहान भावंडांसाठी एक आदर्श ठेवायचा होता, जबाबदारी. हा, तर त्या गोष्टीमुळे मी माझा असं वेगळे विचार मी कधीच मनात आणले नाही.
1: अच्छा, बर. मग आता अशा डिप्रेशनच्या कालावधीमध्ये किंवा असं कधी चित्रपट पाहणं किंवा गाणे ऐकणे असा विषय?
0: हा, मी गाणे चित्रपट म्हणजे चित्रपट बघतो, गाणेही ऐकायला मला जुने गाणे ऍक्च्युअली 90s गाणे माझे आवडीचे
1: आहेत.
0: कधी कधी जॅझ म्युझिक वगैरे ते पण मी ऐकायला आवडतं.
1: अच्छा,
0: ते कसं सुदिंग राहतं आणि तुमचं कंट्रोल माइंड शांत करायला मदत करतं जॅझ म्युझिक, माझ्यासाठी तरी.
1: अच्छा अच्छा, मग या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर कुठलं 90s गाणं असं डोक्यात आलं होतं पहिल्यांदा?
0: पापा कहते हैं बड़ा नाम करेगा।
1: अच्छा अच्छा, तर नॉर्मली कसं आहे की एकतर बहुतांशी मी जेवढे अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले त्याच्यामध्ये एकतर पापा कहते बड़ा नाम करेगा तर असं गाणं येतं, नाहीतर मग थ्री इडियट्समधलं एक गाणं येतं।

0: असं एक नेहमी ते गाण्याचा जो असतो.
1: मला ऍक्च्युली मी काही काही काही मूवीज मध्ये आजकाल चांगले गाणे येत आहेत एखादा दुसरं, मला आत्ताचे गाणे तेवढे आवडतच नाही.
0: 90 मधलाच फक्त विषय.
1: हा, कारण लिरिक्स म्हणा किंवा जे ओरिजिनॅलिटी त्या गोष्टी होत्या, आजकाल ते सगळं रिमेक आणि आंटीन हे ते सगळं चाललंय आणि ते रॅप म्युझिक मला तेवढं नाही आवडत
0: नाही. अच्छा, तर निश्चित मी ऋषिकेश केंद्रे तुमच्या सर्व पुढच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि लवकरच तुम्ही तुमचा बिझनेस पण स्टार्ट करावं जे तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी आहे थोडंसं, प्लस तुम्हाला बाहेर देशामध्ये पण जाऊन यायचं आहे तर त्याचा पण एक विचार करून त्या पद्धतीनं करावं आणि तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही आणखीन यश संपादन करावं असं रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा देतो.
1: खूप खूप धन्यवाद.
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: क्या सोच रही हो?
1: मैं?
0: हाँ हाँ
1: कुछ भी तो नहीं।
0: बोलो ना
1: कुछ तो।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: गुड नाईट.
2: हां, गुड नाईट.
1: हां, गुड नाईट.
2: अच्छा, गुड नाईट.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीता ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: करे शोर।
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: लग जागले दिल जुबा।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.